ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, श्रावण कृष्ण त्रयोदशी, अर्थात 9 सप्टेंबर 2026.

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र. आज बुधपूजनाचा दिवस. आज शिवरात्री आहे. नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथल्या श्री नारायण महाराजांचा आज पुण्यदिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत एक सूत्र आहे, निर्द्वंद्वो ही सुखम बंधात प्रमुच्यते. परमेश्वराच्या साधनेच्या आरंभी साधकाच्या अंतःकरणात एक द्वंद्व असतं की मी भोग भोगू की साधन करू. सत्संग, स्वाध्याय, विचार इत्यादी केल्यामुळे तो परमात्म प्राप्तीला तर आपलं ध्येय मानतो, परंतु त्याची आपली म्हणवली जाणारी मन, इंद्रिय इत्यादींची रुची स्वाभाविकच भोग भोगणे आणि संग्रह करणे याविषयीच राहते. म्हणून साधक कधी परमात्म तत्वाला प्राप्त करू इच्छितो आणि कधी भोग तसंच संग्रहाला प्राप्त करू इच्छितो. त्याला जसा संग मिळतो त्यानुसार त्याच्या भावात परिवर्तन होत राहतं. असं असूनही तो भोगांना शांतपणे भोगू शकत नाही, कारण सत्संग इत्यादीचे संस्कार त्याच्या अंतःकरणात वैराग्य म्हणजे भोगाविषयी अरुची निर्माण करत असतं. म्हणून साधकाच्या अंतःकरणात द्वंद्व चालू राहतं. या द्वंद्वावरच अहंभाव टिकत असतो. वास्तविक पाहिलं तर संसाराचं महत्व अंतःकरणात ठसलेलं असल्यामुळेच द्वंद्व राहत असतं. भोग भोगत राहिल्याने, दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा केल्याने संसारातील प्राणी पदार्थांचं महत्व अंतःकरणात ठासून राहिलेलं असतं. त्यांच्याकडून सुख घेण्याने ते महत्व वाढत जातं, ज्यामुळे त्यांना प्राप्त करण्याविषयीची रुची प्रबळ होते. ती रुची परमात्म प्राप्तीच्या उद्देशाला स्थिर आणि दृढ होऊ देत नाही. यामुळे साधकाच्या मनात द्वंद्व कायम राहतं. आपल्या सांसारिक भोग आणि संग्रहामध्ये प्रवृत्त व्हायचंच नाही, तर केवळ परमात्म तत्वालाच प्राप्त करायचं आहे असा दृढनिश्चय झाल्यावर द्वंद्व राहत नाही आणि अहंभाव परमात्म तत्वामध्ये विलीन होतो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 सप्टेंबर. भगवंताचा विसर हेच मोठं पाप. खरोखर भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे पाहावं. ज्यांनी भगवंताला जाणलं त्यांनी भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलं आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे आप्त वाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावं. खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात, म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झालं तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावं. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून भ्यायचं काय कारण. प्रल्हादाने एकदा नाम घेतलं ते शेवटपर्यंत सोडलं नाही, त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचं अखंड स्मरण ठेवावं. आपली पापं मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का. स्वतःचं मनच स्वतःला खातं याला काय करावं. काल झालेलं आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखं मानावं. भगवंताचं होणं हे सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ आहे हे पक्कं ध्यानात ठेवावं. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचं होण्याकरता भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरं मोठं पाप नाही. देव हवा असं वाटणं ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असं वाटणं ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचं हवं नको, पण जसजसं कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असं सार्थपणाने म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बडोद्यात हरिश्चंद्र गोपाळ या नावाचे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त राहत होते। अखंड स्वामी स्मरण हा त्यांचा आवडता छंद होता। मधून मधून ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला यायचे। बडोद्यातल्या ब्रह्मनिष्ठ वामनबुवांबरोबर ते स्वामींविषयक बोलत राहायचे। वामनबुवा हे स्वामींचे निस्सीम उपासक होते। स्वामी समर्थांची वामनबुवांवर विशेष प्रीती होती। त्यांच्यामुळेच हरिश्चंद्र गोपाळ अक्कलकोटला जाऊ शकले। तर हरिश्चंद्र गोपाळ रोज स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे। एकदा काय झालं तर त्यांच्या घरी स्वयंपाक करायला म्हणून एक माणूस आला। त्याने स्वयंपाक करून घरातल्या सर्वांना जेवायला वाढलं, स्वतः नंतर जेवला। योगायोगाने काय घडलं तर हरिश्चंद्र गोपाळ यांनी स्वामींच्या मठासाठी दान द्यायचं म्हणून 2000 रुपये देवघरातल्या स्वामींच्या पादुकांपाशी ठेवले होते। स्वयंपाक करणाऱ्या त्या माणसाने स्वामींच्या पादुकांशी ठेवलेले ते 2000 रुपये पाहून मनाशी निश्चय केला की हे पैसे आपण जाताना हळूच उचलायचे। तो केवळ संधीची वाट पाहत होता। दुपार झाल्यामुळे घरातल्या सर्वांना झोपेची गुंगी आली। ती संधी साधून स्वयंपाक्याने ते 2000 रुपये घेतले आणि पावलं न वाजवता हळूच सटकला। हरिश्चंद्र गोपाळ यांच्या नंतर लक्षात आलं की स्वयंपाक्याने आपले 2000 रुपये चोरून नेले। त्यांनी स्वयंपाक्याचा खूप तपास केला परंतु तो सापडला नाही। स्वामींच्या मठाला दान द्यायचे पैसे स्वयंपाक्याने पादुकांचा विचार न करता कसे चोरले याचं हरिश्चंद्र गोपाळांना आश्चर्य वाटत होतं। काही दिवस लोटल्यावर ते अक्कलकोटला गेले असताना स्वामींना त्यांनी ही हकीकत सांगितली। स्वामी चटकन म्हणाले, स्वयंपाक्याला पकडून तुरुंगात ठेवला आहे, तुम्ही तिथे जा, पैसे मिळतील। हरिश्चंद्र गोपाळ गेले, त्यांनी स्वयंपाक्याला ओळखलं, त्यांचे 2000 रुपये त्यांना परत मिळाले। ते तडक पुन्हा स्वामींपाशी आले आणि ते 2000 रुपये स्वामींच्या चरणांशी ठेवले। स्वामींनी त्यांना सांगितलं, हे पैसे परत घेऊन जा, बडोद्यात त्याची आवश्यकता आहे, तिथल्या मठाला द्या। स्वामी अंतर्ज्ञानी आहेत ह्याची प्रचिती हरिश्चंद्र गोपाळांना आली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सत्य सांगणार आहे, त्याचा तुम्ही जरा विचार करा. जे जे म्हणून बाहेरून येणारं सुख आहे ते वाहून जातं, आणि जे जे आतून उमलून येतं ते कायम टिकतं. लक्षात घ्या की नामस्मरण जेव्हा आतून उमलून येतं तेव्हा मिळणारा आनंद वेगळा असतो, तेव्हाच देवसंवादाला सुरुवात होते. भगवंताविषयी तळमळ वाटल्याशिवाय नाम आतून उमलतच नाही. भक्तियोगाचं हे मर्म आहे. परमेश्वर हृदयात ठाण मांडून बसला आहे ह्याची जाणीव खूप लोकांना नसते, त्यामुळे नाम आतून उमलून येतच नाही. जोपर्यंत आपण देवाला प्रतिमेत पाहतो तोपर्यंत दृष्टी बाहेरच खोळंबून राहते. दृष्टी आत वळवली की देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा दृष्टीला आत वळवा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या विद्येश्वर संहितेमध्ये शिवलिंग आणि शिवाच्या पूजेचं रहस्य याविषयी वर्णन आलं आहे. त्या पूजेचं रहस्य जाणून घेण्याआधी आपण शिवोपासनेमागचं विज्ञान जाणून घेऊयात. श्रावणातल्या सोमवारी रुद्र सूक्ताने अभिषेक करून शिवाची पूजा करायची असते. रुद्र सूक्त म्हणताना त्याच्या ध्वनीचं स्पंदन पाण्याच्या संतत धारेशी एकरूप होऊन सगळं वातावरण शुद्ध होतं. अभिषेकासाठी जी संतत धार धरतात ती शीतप्रवाहाची द्योतक आहे. रुद्रावर्तनाने निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींमध्ये उष्णता निर्माण होते. उष्ण आणि शीत असे दोन्ही प्रवाह जीवनासाठी अत्यावश्यक असतात. शंकराच्या अष्टविध मूर्तीमध्ये जल ही एक त्याची मूर्ती मानली आहे. जल आहे म्हणून सर्व काही आहे. शिवोपासनेमागे जे विज्ञान आणि त्याचबरोबर जी ज्वलंत शस्त्रोपासना आहे तिचं मर्म जाणून घेतलं तर पूर्वीप्रमाणेच आजही भारत इतिहास निर्माण करू शकेल. शिवपुराणात शिवधर्मासंबंधीचा सगळा आचारविधी ठिकठिकाणी विस्ताराने दिलाय. पहिल्या विद्येश्वर संहितेतच सगळ्यात प्रारंभी साध्यसाधनांचा विचार, श्रवण, कीर्तन, भजन इत्यादी विषयांचा विचार झालेला आहे. शिवपदाची प्राप्ती हे साध्य आणि त्यांची सेवा हे साधन असं मानलंय. वेदोक्त कर्माचं अनुष्ठान करून त्याचं फल शिवांच्या चरणी अर्पण करावं आणि हीच परमेश्वर पदाची प्राप्ती मानावी असं शिवपुराणाचं सांगणं आहे. कानांनी भगवानांचं नामगुण ऐकावं, त्यांच्या लीलांचं श्रवण करावं आणि वाणीद्वारे त्यांचं कीर्तन करावं, मनाच्याद्वारे त्यांचं मनन करावं, या तिघांना साधन म्हणतात. श्रोत्रेण श्रवणम तस्य वचसा कीर्तनम तथा मनसा मननम तस्य महासाधनम उच्यते. महेश्वरांचं श्रवण कीर्तन मनन हेच मुख्य साधन म्हणून सांगितलंय. या साधनाचं महत्व वर्णन करताना सूतांनी मुनींना एक प्राचीन वृत्तांत सांगितला. फार पूर्वीची हकीकत आहे. पराशर मुनींचे पुत्र व्यासदेव सरस्वती नदीच्या काठी तपस्या करत होते. एके दिवशी सूर्यतुल्य विमानातून यात्रा करीत असताना भगवान सनतकुमार अकस्मात तिथे आले. त्यांनी व्यासदेवांना ध्यानमग्न स्थितीत पाहिलं. त्यांच्या चरणांना प्रणाम करून सनतकुमार म्हणाले, हे मुनी, तुम्ही सत्यवस्तूंचं चिंतन करावं. तो सत्यपदार्थ भगवान शिव हाच आहे. भगवान शंकरांचं श्रवण कीर्तन मनन ही तीन महत्वाची साधनं आहेत. ही वेदसंमत अशी मुख्य साधनं आहेत. व्यासांना असा उपदेश वारंवार करून सनतकुमार परमसुंदर अशा आपल्या ब्रह्मधामाला निघून गेले. शिवपुराणात विद्येश्वर संहितेमध्ये शिवांच्या पूजेचं रहस्य सांगितलंय. श्रवण कीर्तन मनन या तीन साधनांच्या अनुष्ठानाला जे समर्थ नसतील त्यांनी भगवान शिवांचं एक लिंग स्थापन करावं, त्याची नित्य पूजा करून हा संसार सागर तरून जावा. वंचना छळ असं न करता आपल्या शक्तीला अनुसरून जे धन प्राप्त होईल ते शिवलिंग किंवा शिवमूर्तीला सेवा म्हणून अर्पण करावं. भक्तिभावाने मंडप, गोपूर, तीर्थ, मठ इत्यादींची स्थापना करून उत्सव करावेत. वस्त्र, गंध, पुष्प, दीप, धूप, पूजा इत्यादींची आराधना करून भक्ष्य आणि भोज्य अशा अन्नाचा नैवेद्य दाखवावा. छत्र, ध्वजा, व्यजन, चामर इत्यादी राजोपचारांनी भगवान शिवांच्या मूर्तीची पूजा करावी. प्रदक्षिणा, नमस्कार आणि यथाशक्ती जप करून आवाहनापासून विसर्जनापर्यंत सर्व कार्य भक्तिभावानं करावं. असं पूजेचं रहस्य शिवपुराणात सांगितलंय. शिवांची पूजा सर्वत्र लिंगरूपातच का होते? एकमात्र भगवान शिवच ब्रह्मरूप असल्यामुळे ते निष्कल म्हणजे निराकार आहेत. ते निष्कल म्हणजे निराकार आहेत. रूपवान झाल्यामुळे त्यांना सकलही म्हटलंय. ते निष्कल आणि सकल असे दोन्ही आहेत, म्हणजेच ते सगुणही आहेत आणि निर्गुणही आहेत. शिव निष्कल निराकार असल्यामुळे त्यांच्या पूजेसाठी आधारभूत अशी लिंगाची प्रथा पडली. शिवलिंग शिवांच्या निराकार रूपाचं प्रतिनिधी आहे. शिवांचं लिंग हे निराकार आणि मूर्ती ही साकार, या दोन्ही स्वरूपात त्यांची पूजा करता येते. केवळ भगवान शिवांचीच लिंगरूपाने पूजा होते. हा सर्वच विषय अत्यंत गोपनीय आहे. लिंग हे साक्षात ब्रह्माचं प्रतीक आहे. आता आपण शिवपुराणातल्या लिंगपूजनाचं महत्त्व जाणून घेऊयात. लिंगरहस्याचा सर्व वृत्तांत नंदिकेश्वराने सनतकुमारांना सांगितला. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू शिवशंकरांना प्रणाम करून त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उभे राहिले. त्यांनी साक्षात प्रकट महादेवांना आसनावर स्थापित करून त्यांचं पूजन केलं. हे पूजन पुरुष वस्तूंनी केलं. दीर्घकालपर्यंत अविकृत भावाने राहणारी पुरुष वस्तू म्हणून ओळखली जाते, तर अल्पकाळ टिकणारी वस्तू प्राकृत वस्तू मानली जाते. हार, नुपूर, केयूर, किरीट, मणिमय, कुंडल, यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, पुष्पमाला, रेशमी वस्त्र, मुद्रिका, पुष्प, तांबूल, कापूर, चंदन, धूप, दीप, श्वेतवस्त्र, व्यजन, ध्वजा, चवरी इत्यादी वस्तूंनी शिवांचं पूजन करावं असं सांगितलंय. ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी अशी यथासांग पूजा केल्यावर महेश्वर त्यांना हसून म्हणाले, आजचा दिवस महान आहे. आपण भक्तीनं माझं पूजन केलंय. मी तुमच्यावर फार प्रसन्न झालो आहे. आजची ही तिथी शिवरात्री या नावानं विख्यात होईल. या दिवशी माझं लिंग, माझी मूर्ती यांची पूजा केल्यामुळे महत् फल मिळेल. प्रथम मी जेव्हा ज्योतिर्मय स्तंभरूपात प्रकट झालो होतो तेव्हा मार्गशीर्ष मासाची आर्द्र नक्षत्रानं युक्त अशी पूर्णमासी अथवा प्रतिपदा होती. या दिवशी माझ्या लिंगाचं पूजन करणारा मला कार्तिकेयापेक्षाही प्रिय होतो. तिथं मी लिंगरूपानं प्रकट होऊन खूप मोठा झालो होतो, म्हणून ते स्थान या नावानंच प्रसिद्ध झालं. हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अथवा ज्योतिर्मय लिंग अत्यंत छोटं होईल. हे लिंग सर्व प्रकारचा भोग सुलभ करणारं आणि मोक्षाचं एकमात्र साधन आहे. याचं दर्शन, याचा स्पर्श, यांचं ज्ञान, याचा जप सर्व प्राण्यांना जन्ममृत्यूपासून सोडवणारा आहे. अग्नीच्या पहाडाप्रमाणे हे शिवलिंग प्रकट झालं असल्यानं याला अरुणाचल असं नाव प्राप्त होईल. माझी दोन रूपं आहेत, एक सकल आणि दुसरं निष्कल. ब्रह्मभाव माझं निष्कल रूप असून महेश्वर भाव माझं सकल रूप आहे. ही दोनही माझी सिद्ध रूपं आहेत. मीच परमात्मा आहे. कलायुक्त आणि अकल ही माझीच दोन रूपं आहेत. ब्रह्मरूप असल्याने मी ईश्वरही आहे. जीवांवर अनुग्रह करणं माझं काम आहे. सर्वात बृहत जगताची वृद्धी करणारा मी ब्रह्मपदानं ओळखला जातो. सर्वत्र समरूपानं स्थित आणि व्यापक असल्यामुळे मी सर्वांचा आत्मा आहे. मीच सर्वांचा ईश्वर आहे. माझ्यात जे ईशत्व आहे ते माझ्या सकलरूप आणि निष्कलरूप माझ्या ब्रह्मरूपाचा बोध करणारं आहे. हे माझंच लिंग म्हणजे चिन्ह आहे. हेच माझं स्वरूप माझ्या सामिप्याची प्राप्ती करून देणारं आहे. लिंग आणि लिंगी यात नित्य अभेद असल्यामुळे या लिंगाचं महान पुरुषांनीही पूजन करावं. माझ्या एका लिंगाची स्थापना केल्यानं माझ्या समानतेची प्राप्ती होते. दुसरं शिवलिंग स्थापन केलं तर माझ्याशी एकत्व म्हणजे सायुज्य मोक्षाचं फल प्राप्त होतं. म्हणून शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंग नसेल आणि सर्वत्र मूर्ती असतील तर ते स्थान क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार नाही.

श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या विद्येश्वर संहितेमध्ये पंचाक्षर मंत्राचं महत्व सांगितलंय, त्याची माहिती आपण जाणून घेऊयात. ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शिवांनी 5 कृत्यांचं लक्षण समजावून सांगितलं. ती 5 कृत्य अशी: सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह. ही 5 कृत्य मला जगासंबंधी करावी लागतात असं शिवांनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना सांगितलं. त्यातलं पहिलं कृत्य म्हणजे सृष्टी, म्हणजेच जगताची रचना किंवा सर्ग. त्यानंतर दुसरं कृत्य म्हणजे पालन. सृष्टीचं नीट पालन म्हणजे त्याची स्थिती. त्यानंतर तिसरं कृत्य आहे संहार. सृष्टीचा विनाश म्हणजेच संहार. त्यानंतर येतो तिरोभाव, म्हणजे प्राणांच्या उत्क्रमणाचा तिरोभाव. आणि त्यानंतर शेवटी येतो अनुग्रह, म्हणजे सर्वांपासून सुटका. सृष्टी आणि त्यानंतरची 4 कृत्य या जगताचा विस्तार करणारी आहेत. 5वा अनुग्रह हा मोक्षाचा हेतू आहे. शिवांचे भक्त या 5 कृत्यांना 5 भूतांमध्ये पाहतात. सृष्टी भूतलावर, स्थिती जलामध्ये, संहार अग्नीमध्ये, तिरोभाव वायूमध्ये आणि अनुग्रह आकाशामध्ये स्थित असतो. पृथ्वीपासून सर्व सृष्टी होते. जलापासून सर्वांची वृद्धी आणि जीवनरक्षण होतं. अग्नी सर्वांना जाळतो. वायू एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत नेतो. आणि आकाश सर्वांना अनुग्रहित करतं. या 5 कृत्यांचा भार वाहण्यासाठी शिवांना 5 मुख असतात. 4 दिशांना 4 मुख आणि त्यांच्यामध्ये 1 मुख. रुद्र आणि महेश्वर हे रूप, वेश, कृत्य, वाहन, आसन आणि आयुध यांच्या बाबतीत शिवांच्या समान आहेत. शिवांनी पूर्वकालीच आपल्या स्वरूपभूत

बिंदूचा आणि मध्यवर्ती मुखापासून नादाचा आविर्भाव झाला. या पाच अवयवांनी युक्त असा ओंकाराचा विस्तार आहे. हे सर्व अवयव एकरूप होऊन ओम नावाचं अक्षर तयार होतं. जीवात्म्याच्या तीन स्थितीमध्ये विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अकार, उकार आणि मकार यांनीच व्याप्त होतात. ओंकारात अकारावर भर दिला तर अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते. उकारावरचा भर हा अधिदैविक सामर्थ्याचं सूचक आहे आणि तिसरी मात्रा मकारावर ध्यान केंद्रित करण्यात आलं तर ब्रह्माच्या साक्षात्कारात सहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते आणि जीवन अमृतमय बनतं. या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचं प्रतीक आहे. इंद्रियांकडून होणारी कर्म, मनाकडून होणारी कर्म आणि बौद्धिक कर्म या तीनही कर्मांना ओंकार हा प्रभावी आणि तेजस्वी बनवतो. अर्थात मानवाने त्याचा आंतरबाह्य योग्य रीतीने विनियोग करणे आवश्यक आहे. ह्याच ओंकारापासून सुरू होतो पंचाक्षरी मंत्र. सर्व जगत आणि स्त्री पुरुष वर्ग यांची निर्मिती या प्रणव मंत्रापासून आहे. हा मंत्र शिव आणि शक्ती यांचा बोधक आहे आणि हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे शिवांचं सकल रूप आहे. ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्रापासूनच त्रिपदा गायत्री प्रकट झाली आणि गायत्रीपासून वेद प्रकटले. वेदांमधून कोट्यवधी मंत्र प्रकट झाले. प्रणव आणि हा पंचाक्षरी मंत्र हा सर्व मनोरथांना सिद्ध करणारा आहे. याच मंत्राचा उपदेश शिवांनी ब्रह्मदेवांना आणि विष्णूंना दिला. या मंत्राचा तीनदा उच्चार करून शिवांनी त्यांना दीक्षा दिली. त्या दोघांनी शिवांचं स्तवन करून म्हटलं, प्रभो आपण निष्कल रूप आहात, आपणास नमस्कार असो. आपण निष्कल तेजापासून प्रकाशित होता, आपणास नमस्कार असो. आपणच सर्वांचे स्वामी आहात, आपण सर्वात्मक आहात, सकल स्वरूप आहात, महेश्वर आहात, आपणास नमस्कार असो. आपण प्रणवाचा वाच्यार्थ आहात, आपण प्रणवलिंगधारी आहात. सृष्टीपालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह करणाऱ्या आपणास नमस्कार असो. पंचब्रह्मस्वरूप पाच कृत्य करणाऱ्या आपणास नमस्कार असो. आपणच सर्वांचा आत्मा आहात, ब्रह्म आहात. आपले गुण आणि शक्ती अनंत आहेत. आपली सकल आणि निष्कल अशी दोन्ही रूपं आहेत. आपण सद्गुरू शंभू आहात, आपणास नमस्कार असो. ब्रह्मा विष्णूंच्या या स्तुतीनंतर महेश्वर त्यांना म्हणाले, आर्द्रा नक्षत्रानं युक्त अशा चतुर्दशीस प्रणवाचा जप केला तर तो अक्षय फल देणारा होतो. मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तथा पुनर्वसू नक्षत्राचा आदिम भाग पूजा, होम आणि तर्पण इत्यादींसाठी आर्द्राच्या समान असतो. माझं अथवा माझ्या लिंगाचं दर्शन प्रभातकाली आणि संगवकाली करावं, म्हणजे माध्यान्हाच्या पूर्वी करावं. माझ्या दर्शनासाठी चतुर्दशी तिथी ही निशिथ व्यापिनी किंवा प्रदोषव्यापिनी असावी. पूजा करणाऱ्यांनी माझी मूर्ती आणि माझं लिंग समान मानावं. तरी मूर्तीपेक्षा लिंगाचं स्थान उंच आहे, म्हणून मुमुक्षू लोकांनी माझ्या मूर्तीपेक्षा माझ्या लिंगाची पूजा करावी. लिंगाचं पूजन ओंकार मंत्रानं आणि मूर्तीचं पंचाक्षर मंत्रानं करावं. यामुळे माझं पद सुलभ होईल. शिवलिंग हे बिंदू नादस्वरूप आहे, म्हणून ते जगताचं कारण आहे. बिंदू देवी आणि नाद शिव आहे. या दोन्हीचं संयुक्त रूप म्हणजेच शिवलिंग. म्हणून जन्मापासून सुटका करून घेण्यासाठी शिवलिंगाची उपासना करावी. बिंदुरूपी देवी उमा माता आहे, तर नादस्वरूप भगवान शिव पिता आहे. या माता पित्यांचं पूजन करून परमानंदाची प्राप्ती होते. त्यांची सेवा करणाऱ्या पुत्रावर त्यांची कृपा नित्य वाढत जाते. म्हणून आंतरिक आनंदासाठी शिवलिंगाला माता पिता मानून त्याची पूजा करावी. भर्ग म्हणजे शिव हे पुरुष रूप आहे, तर भर्गा म्हणजे शिवा किंवा शक्ती ही प्रकृती रूप आहे. या शिवलिंगाला गायीचं दूध, दही, तूप, मध, साखर या पंचामृताने अभिषेक करावा. गायीचं दूध आणि अन्न यांचं नैवेद्य प्रणवाच्या मंत्राचा उच्चार करून शिवांना अर्पण करावा. संपूर्ण प्रणवाला ध्वनिलिंग असं म्हणतात. स्वयंभूलिंग नादस्वरूप असल्यामुळे त्याला नादलिंग असं म्हणतात.

0: यंत्र किंवा अर्धबिंदू स्वरूप लिंग हे बिंदुलिंग मानलं जातं. अचल रूपात प्रतिष्ठित असलेलं शिवलिंग मकार स्वरूप असल्यामुळे मकारलिंग असं म्हणतात. चरलिंग हे उकार स्वरूप असल्यामुळे त्याला उकारलिंग असं म्हणतात. अकार, उकार, मकार, बिंदू, नाद आणि ध्वनी अशा सहा रूपात लिंग दिसतात. या सहाही रूपांची पूजा करणारा जीवनमुक्त होतो. श्रोतेहो, आपल्याला शिवपुराणातल्या शिवनामजप, भस्ममहिमा, त्रिपुंड्र महिमा अशा अनेक गोष्टींचा अजून ओहापोह घ्यायचा आहे, तेव्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया किशोर पाठक यांची गीतरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज हा 58वा श्लोक आहे. नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतेत जावा मना कल्पना लेश तोही नसावा. आता ह्याच्यात काय म्हणतायस समर्थ? काय टाकायला हवं आणि काय करायला हवं हे सांगतात. आणि हे एखादी गोष्ट टाका असं म्हणताना पुढे काय करायला सांगितलं पाहिजे. जसं एखाद्या मुलाच्या हातातून खेळणं टाकवायचं झालं, नको असेलं, तर दुसरं त्याला द्यावं लागतं, तर तो पहिलं टाकतो. नुसतं मोकळं राहत नाही, पोकळी राहू शकत नाही, कारण मनाचा व्यापच असा आहे त्याचा, की मन हे नुसतं शांत निशून्य अवस्थेमध्ये असं राहत नाही, काही ना काही त्याला खेळणं हवं असतं. आणि म्हणून इथं म्हणत आहेत नको वासना. कशाची? विषयी. विषयाची वासना नको. वृत्तीरूपे काय आहे? इच्छा. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर ती जर आपल्याला सुख देणारी असं वाटलं तर त्याची इच्छा होते. आणि त्या इच्छेतून मग कामना ती आपल्याला मिळावी असं वाटायला लागतं. आणि ती मिळावीच अशी उत्कट भावना व्हायला लागली की त्याच्यातून वासना निर्माण होते. एकापेक्षा एक खोल खोल गोष्टी आहेत त्या. म्हणून ते म्हणा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं म्हणतात ते. अंतकाळी जी वासना असेल त्याप्रमाणे जीवाला जन्म येतो पुढचा. म्हणून वासना चांगली असावी. म्हणून समर्थही म्हणतात वासुदेवी देव मना वासना वासुदेवी वसो दे. वासना देखील वासुदेवाच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जन्मभर जर तसा प्रयत्न केला तर पुढच्या जन्मात देखील लहान वयापासूनच भगवत भक्ती करण्याची, भगवत चिंतन करण्याची इच्छा व्हायला लागते. इथं ते म्हणत आहेत नको वासना विषयी. विषयासंबंधीची वासना धरू नकोस. त्या वासनेतून पुढे एक वृत्ती निर्माण होती. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आतच आहेत तोपर्यंत ठीक आहेत, पण त्या आत राहत नाहीत. मनामध्ये एखादी वासना आली की इंद्रिय त्या दिशेने धावायला सुरुवात करतात. एखादा पदार्थ खावा असं वाटलं मनाला, हे झालं लगेच इंद्रियांची धडपड सुरू झाली, तो पदार्थ मिळवायचा, तो खायचा. आणि तो खाल्ला की क्षणभर वृत्ती तदाकार होते आणि शांत होते आणि त्याला वाटतं आपल्याला त्या विषयातून समाधान मिळालं. वास्तविक विषयामधून समाधान किंवा सुख नसतं, ते आतच असतं. ते पदार्थाच्या रूपाने बाहेर प्रगट होतं आणि आपल्याला वाटतं की सुख आनंद त्या पदार्थात आहे. तसं इथं नको विषयी वासना आणि वृत्तीरूपे. वृत्तीरूपे म्हणजे त्याचा अर्थ अजून वासनेतून पुढची एक अवस्था वृत्ती निर्माण होते. तो स्वभावच एक निर्माण होतो. आपण नेहमी म्हणतो बोलताना सुद्धा त्याची वृत्ती चांगली नाही असं म्हणतो. किंवा एखादी वृत्ती ह्याचा अर्थ तो तसा घडायला लागतो पुन्हा पुन्हा. त्याच इच्छा त्यात चांगल्या असतील बऱ्यात. सत्कर्म हातून होत असेल तर चांगलं आहे म्हणायचं. पण वेड्यावाकड्या गोष्टी जर घडत असल्या, पुन्हा पुन्हा घडत असल्या, तर त्याच्यातून एक वृत्ती बनते. आणि ही वृत्ती आत आहे तोवर ठीक, ती वृत्ती आत राहत नाही, ती बहिर्मुख होते, कार्यान्वित होते. आणि मग ते विषय विषयासंबंधीची आसक्ती, त्याचं प्रेम, त्याची आवड हे सगळं निर्माण होतं. जे वस्तुतः ज्या परमेश्वरावर प्रेम जडावं, त्याच्याविषयीची आवड निर्माण व्हावी, त्याचा छंद लागावा, त्याच्याऐवजी नको त्या विषयांचा छंद लागायला लागतो. मग सगळेच विषय त्याज्य आहेत का? असं नाही आहे. देहधारणेला आवश्यक जे विषय आहेत, माणसाला अन्न पाणी वस्त्र निवारा लागतो तेवढे आवश्यक आहेत. त्या विषयांचा त्याग करायला सांगितलेलं नाही आहे. विषय त्यागी सगळ्याचा असा कोण आहे? समर्थही ते मान्य करतात, संपूर्ण विषयाचा त्याग संभवत नाही, पण अनावश्यक विषयांचा त्याग हा अपेक्षित आहे. सामान्य माणसालासुद्धा संयम पाहिजे. कुठलीही गोष्ट खायची म्हटली तरी किती खाणार, केव्हा खाणार, काय करणार, मर्यादा आहे. विषय सेवनाला मर्यादा आहे. विषयातून मिळणाऱ्या आनंदालासुद्धा मर्यादा आहे. पण आत्मानंद जर कुणाला मिळाला, आत्मसुख जर मिळालं, तर ते मात्र अमर्यादा आहे. त्या सुखाला मर्यादा नाही, त्याला वीट नाही. न वेचे न विटे असं म्हटलेलं आहे. असं ते आत्मसुख आहे. पण पदार्थाच्या ठिकाणी वासना जडली वृत्तीरूपाने ही ती मात्र व्याप करते आणि सुखदुःख मिश्रित, बहुधा दुःख जास्ती सुख कमी असं होतं. त्यामुळेही वासना धरू नको असं मनाला सांगतायत. कारण मनच सगळ्याला कारण आहे, मनाचाच व्याप आहे, मनातच वासना येतात, विकार येतात. म्हणून नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी कामना जडते, तात्पुरती होते नाही, जडून राहते तिथं. कशामुळे? पूर्व पापाने. जन्मजन्म मागच्या जन्मात आपण काय कर्म केलं, सत्कर्म केलं का दुष्कर्म केलं, त्याच्यावर अवलंबून आहे. जर दुष्कर्म करत गेलो तर दिवसेदिवस पाप साचत जातं आणि मग त्यामुळे वृत्ती अशी निर्माण होते. ह्याही जन्मामध्ये पदार्थी जडे हा पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे ऐकायचं आहे, ते ऐकायचं आहे, हे खायचं आहे. स्पर्शाची स्पर्श शब्द स्पर्श रूप रसगंध या चाही पाची विषयासंबंधीची आसक्ती निर्माण होते. पण त्याच्याऐवजी ते जर सत्कर्म आतून घडत असेल, पुण्यकर्म घडत असेल, आणि सत्कर्म ह्याचा अर्थसुद्धा नुसती एखादी चांगली गोष्ट केली म्हणजे ते सत्कर्म झालं असं नाही, ते कर्म तर करत असताना त्या कर्माच्या पाठीमागचा हेतू त्या सत् परमेश्वराची प्राप्ती हा असला पाहिजे. प्रत्येक कर्मातून मला परमेश्वर प्राप्तव्य आहे अशी जर भूमिका असेल तर ते सत्कर्म होतं. नित्याची कर्म देखील सत्कर्म होऊ शकतात. आणि त्या उलट ज्याला आपण सत्कर्म म्हणतो, पूजापाठ भजन पूजन व्रत नेम हे जे काही करतो, हे सुद्धा जर हेतू कामनेचा असेल, कामना त्याची जर संसाराविषयीची असेल, तर ते भगवंताकडे येणारं ठरत नाही. म्हणून सकाम भजन होत आहे, सकाम भक्ती होते का निष्काम भक्ती होते ह्याच्यावर अवलंबून आहे. पण पूर्व पाप जर असत असेल तर पदार्थातच वासना जडते आणि ह्या मार्गाला लागणं किंवा हा विषयाची गोडी लावणं हे संभवतच नाही. म्हणून काही व्यक्ती आपण पाहतो लहान वयात देखील सत्वगुणी असतात, ईश्वर भक्तीला लागतात, आणि काही मंडळी म्हातारी झाली, अंतकाळ जरी जवळ आला तरी देखील परमेश्वराविषयीची भावना त्यांच्या अंतःकरणात येत नाही. त्याचं कारण जन्मजन्म तो मार्ग कधी आक्रमलाच नाही, त्याचा छंद कधी घेतलाच नाही. म्हणून तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे की हे जर जायला हवं असेल तर मना सदा राम निष्काम चिंतित जावा. सदा सदोदित चिंतित जावा, म्हणावाही म्हणत नाहीत. पहिल्यांदा राम नाम बोलत जा म्हणतात, आता इथं त्याचं चिंतन करत जा म्हटलं आहे. आणि चित्ती बैसले चिंतन, चिंतन हे चित्तात जाऊन बसतं. मनाच्या आतला खोल कप्पा आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे असं एकापेक्षा एक खोल खोल जाऊन एखादी गोष्ट चित्तात जाऊन बसली बाहेर निघत नाही ती. त्यामुळे ती चित्तात चांगली गोष्ट बसली तर चांगली आहे. नाही ते एकदा म्हटलं की ही व्यक्ती वाईट आहे असं चित्तात बसलं की ती कितीही चांगली वागली तरी ती वाईटच आहे असं मनाने गृहीत धरलं जातं. असं उपयोगी नाही आहे. चित्तात जे काय असेल ते चांगले संस्कारच खोलात जाऊन बसले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे राम नाम याचा अर्थ रामाचं चिंतन, आत्मारामाचं स्मरण, त्याचं जे चिंतन आहे ते देखील पण निष्काम भावनेनं करावं. काय म्हटलेलं आहे, कामनेने फळ जोडे, आणि निष्काम भजनाने भगवंत जोडे, आणि फळ भगवंत अंतर कोणीकडे. ऐहिक एखादं फळ मिळणं आणि प्रत्यक्ष भगवंताची भेट होणं या दोन्हीमध्ये किती अंतर आहे बरं. पण तरी देखील काही वेळेला हे न कळल्यामुळे किंवा काही वेळा कळलं तरी त्याचं ग्रहण न झाल्यामुळे, आणि ग्रहण व्हायलासुद्धा एक बुद्धी लागते सात्विक गुणाची, ती बुद्धी ग्रहण करण्याची क्षमता त्या बुद्धीमध्ये असेल तर परमार्थाचे विचार ग्रहण होतात, आणि ती जर बुद्धी नसेल तर काय म्हटलं कुणास ठाऊक, आपल्याला काही कळलंच नाही असं होतं काही वेळेला. त्यामुळे तसं होता कामा नये. तर ही निष्काम बुद्धीनं कोणत्याही तऱ्हेची ऐहिक कामना न धरता, ऐहिक कामनेमध्ये संसार, मानमरात, मोठेपणा, कीर्ती, सगळीकडे आपलं नाव व्हावं, असं जे आहे सत्कार वित्कार आपले व्हावेत म्हणून हे सगळं करतो आहे असं जर असेल तर ती सगळी भक्ती किंवा चिंतन हे सकाम होतं. असं सकाम न होता निष्काम चिंतित जावा. मग किती चिंतन करायचं असं विचारलं, ते चौथ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, मना कल्पना लेश तोही नसावा. कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही इतकं ते चिंतन व्हायला पाहिजे. जसं ह्या श्लोकामध्ये वृत्तीचं जास्त महत्त्व सांगितलं तसं कल्पना म्हणजे काय त्याच्यावरही पुढे त्यांचा श्लोक येणार आहे. आपण सारखी कल्पना करत असतो ह्या कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही, मन अगदी स्वच्छ असं होईल असं आपल्याला रामचिंतन अखंड निष्काम बुद्धीने करत राहायचे, अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने, मनापासून, हळूवार चित्तानं सारखं रामाचं स्मरण होत आहे. नुसतं राम असं नाव म्हटलं तरी डोळ्यातून अश्रू येत आहेत, ते दुःखाचे नसतात, प्रेमाचे असतात, भावभक्ती

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप.

0: श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 वाजता आणि 10:30 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमिट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र. आज बुधपूजनाचा दिवस. आज शिवरात्री आहे. नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथल्या श्री नारायण महाराजांचा आज पुण्यदिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत एक सूत्र आहे, निर्द्वंद्वो ही सुखम बंधात प्रमुच्यते. परमेश्वराच्या साधनेच्या आरंभी साधकाच्या अंतःकरणात एक द्वंद्व असतं, की मी भोग भोगू की साधन करू. सत्संग, स्वाध्याय, विचार इत्यादी केल्यामुळे तो परमात्मप्राप्तीला तर आपलं ध्येय मानतो, परंतु त्याची आपली म्हणवली जाणारी मन, इंद्रिय इत्यादींची रुची स्वाभाविकच भोग भोगणे आणि संग्रह करणे याविषयीच राहते. म्हणून साधक कधी परमात्मतत्वाला प्राप्त करू इच्छितो आणि कधी भोग तसंच संग्रहाला प्राप्त करू इच्छितो. त्याला जसा संग मिळतो त्यानुसार त्याच्या भावात परिवर्तन होत राहतं. असं असूनही तो भोगांना शांतपणे भोगू शकत नाही, कारण सत्संग इत्यादीचे संस्कार त्याच्या अंतःकरणात वैराग्य म्हणजे भोगाविषयी अरुची निर्माण करत असतं. म्हणून साधकाच्या अंतःकरणात द्वंद्व चालू राहतं. या द्वंद्वावरच अहंभाव टिकत असतो. वास्तविक पाहिलं तर संसाराचं महत्व अंतःकरणात ठसलेलं असल्यामुळेच द्वंद्व राहत असतं. भोग भोगत राहिल्याने, दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा केल्याने संसारातील प्राणी पदार्थांचं महत्व अंतःकरणात ठासून राहिलेलं असतं. त्यांच्याकडून सुख घेण्याने ते महत्व वाढत जातं, ज्यामुळे त्यांना प्राप्त करण्याविषयीची रुची प्रबळ होते. ती रुची परमात्मप्राप्तीच्या उद्देशाला स्थिर आणि दृढ होऊ देत नाही. यामुळे साधकाच्या मनात द्वंद्व कायम राहतं. आपल्या सांसारिक भोग आणि संग्रहामध्ये प्रवृत्त व्हायचंच नाही, तर केवळ परमात्मतत्वालाच प्राप्त करायचं आहे असा दृढनिश्चय झाल्यावर द्वंद्व राहत नाही आणि अहंभाव परमात्मतत्वामध्ये विलीन होतो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान शिवकर आपल्या आनंदामध्ये निमग्न आहे. आता काय, आता संसारच उरलेला नाही, मग काय? मग ज्याची आवड त्याचं सतत चिंतन, आणि तेवढंच का? गोस्वामी तुलसीदास म्हणतात, मुद्दाहून गोस्वामी तुलसीदासांचे संदर्भ नेहमी वापरतो याकरता की बरेच वेळा त्यांची वाक्य अगदी जवळची आहे. भगवान शिवांचं चरित्र काय चाललंय याच्याकरता गोस्वामी तुलसीदासांनी वापरले, म्हणाले अहो ज्यांची आता पत्नीच गेली, संसार संपला, वैराग्य धारण केलं, मग काय, जिकडे जाऊ तिकडे राम ना, याशिवाय त्यांना दुसरा काही उद्योग नव्हता. ज्याच्याकडे गेले तिकडे रामनाम, ज्याच्या पाशी पोहोचले त्याच्याकडे, जो आपल्याकडे आला त्याला सुद्धा रामनाम, जिकडे तिकडे फक्त रामाच. त्यांनी कैलास सोडला, पार्षदांना बरोबर घेतलं, आणि पार्षदांना बरोबर घेऊन ते हिमालयाच्या क्षेत्रामध्ये आले. हिमालयाला जेव्हा हे कळलं की भगवान शिवशंकर आपल्याच क्षेत्रामध्ये आले, तो आपल्या सगळ्या बंधू बांधवांना घेऊन इतर पर्वतांना घेऊन भगवंताच्या दर्शनाकरता गेला. भगवान त्या ठिकाणी पोहोचले होते जिथे पूर्वकाळी गंगा उतरलेली होती, गंगोत्री. नारदांनी इथे काही विचारलेलं नाही की कशी काय गंगा आली ते मला सांगा, त्यामुळे ती काही कथा पुन्हा आलेली नाही. ब्रह्मदेवांनी एवढंच सांगितलेलं आहे की ते गंगोत्रीचं, गंगा अवतरणाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी भगवान शिवशंकर पोहोचलेले होते. त्यांच्याबरोबर मेना आहे, त्यांच्याबरोबर छोटीशी पार्वती आहे. देवदेवतांसह भगवान शिवांचं दर्शन घ्यायला हिमालय जेव्हा गेला, कधी काळी मोठ्या प्रयासाने भगवान शिवांच्याच कृपेने याची देही याची डोळा शिवांचं दर्शन होत असतो, ते हिमालयाला त्या क्षेत्रामध्ये होत होत. हिमालयाला मोठा आनंद झाला, भगवान शिवांची त्याने उत्तमोत्तम पूजा केली, भगवान शिव मोठे प्रसन्न झालेले होते. भगवान शिवांच्या समक्ष त्यांच्या पायाशी हिमालय बसलेला होता. अंजलीबद्ध होऊन हात जोडून शिवांना प्रार्थना करत होता की प्रभू आपण मला दर्शन दिलं, मला मोठा आनंद झाला, आपण या ठिकाणी आला माझं सौभाग्य. भगवान म्हणाले मी आपल्या या सगळ्या पूजे अर्चने स्वागताने अत्यंत प्रसन्न आहे, पण खरं सांगू मी या ठिकाणी आलोय तो एकांताच्या शोधामध्ये, मला तपस्या करायची आहे म्हणून मी इथं आलोय. आणि गिरिराजा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे स्थान तुमच्या वतीने सुरक्षित करून टाकावं, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही या ठिकाणी येता कामा नाहीये, इतकंच नव्हे तर कोणीही माझ्या तपस्येमध्ये विघ्न उपस्थित करणार नाही, याची सगळी जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही याचा विचार करा. हिमालय म्हणाले आपल्या सेवेला ही उत्तम संधी आहे, आपण तपस्या करू इच्छिता, मग तर काय, मी आपली सारी सेवा करतो, कोणीही आपल्याला तपस्येमध्ये विघ्न करायला येऊ शकणार नाही अशी मी व्यवस्था करतो. हिमालयाला फार आनंद झाला, म्हणाला हा उत्तम संधी, उत्तम अवसर आहे. हिमालयाने भगवान शिवशंकरांना विनंती केली की प्रभू आपण तर तपस्येमध्ये मग्न असणार, आपल्या तपस्येच्या काळामध्ये जेव्हा काही आपल्याला वस्तू लागतील, कंदमुळं फळं लागतील, जल लागेल, अशा काही सेवेकरता मी माझी कन्या आपल्या सेवेला ठेवून घ्या. भगवान शिवशंकरांचा स्वर कठोर झाला. भगवान शिवशंकर हिमालयाला जरा गिरवाणीच्या भाषेत म्हणाले मग तर तू, तुझी मुलगी आणि हा सगळा परिवार इथनं निघून गेलेला पाय, मी काय इथे राहणार नाही. हिमालय म्हणतो की हे देवादिदेवा, माझ्या मुलीमध्ये काही कुलक्षण आहे का, अवगुण आहेत का, ती तुमची सेवेला पात्र नाहीये का? म्हणाले, नाही, तुझ्या मुलीत काही दोष नाहीत, काही मला तिच्याबद्दल काही तक्रार नाही, पण ती इथे नको. अजिबात नको. इथे पुराणांमध्ये वापरलेली भाषा आहे म्हणून मांडायची. भगवान शिवशंकरांच्या मुखामध्ये वेदव्यासांनी घातलेलं वाक्य आहे. भगवान शिवशंकर हिमालयाला म्हणाले, संगा विषयोत्पत्तिराशुवै विनश्यती च वैराग्यं ततो भ्रशन्ति सत्तपाः अतस्तत्तपस्विनां शैल न कार्या स्त्रीषु संगतिः महाविषयमूलं सा ज्ञान वैराग्य नाशिनी. नको रे भगवान, नको, यांना इथे माझ्याकडे ठेवू नको. म्हणाले, यांच्या संघाने मोठाली कार्य बिघडतात. देवा, आता शिवपुराणामध्ये अशी वाक्य आली, कसं काय व्हायचं? त्यातल्या त्या तपाचा तर विनाशच होतो, ज्ञान वैराग्याचा विनाश होतो, हिला इथे ठेवू नको. आता या जगदंबी काय आहेत, या जगत जननी आहेत, त्या काय हे सगळं असंच ऐकून घेतील खाली मान घालून. इथपर्यंत सगळा प्रसंग असा घडला, पण भवानीने अत्यंत त्वरेने प्रश्न विचारले. भवानी जगदंबा भगवंताने विचारतात, हे महाप्रभू, आपण योगी आहात, तपस्वी आहात, असा असून सुद्धा आपण माझ्या पित्याला गिरीराजाला असं बोलला, असं सरळ सांगून टाकलं, ज्ञान वैराग्य नाशी, जर खरोखरच तपशक्तीने संपन्न आहात तर असं बोलण्याची काय गरज आहे? तुम्हाला जर काहीही नकोय, मग तपस्या का करता? लक्षात घ्या, तपस्या करण्याची शक्ती माझ्यामुळे. भगवती जगदंबेची एक एक सुंदर सुंदर वाक्य आहे. निमूल स्वरूपात आद्य प्रकृती आहे. जो काही सृष्टी, जी काही विस्तार, जो पालन, जो संहार होतो, तो माझ्यामुळे होतो. तुम्ही कोण आहात? आणि सूक्ष्म प्रकृती काय असतं माहितीये का? जरा या पद्धतीने विचार करा आणि मग म्हणा की ही इथे नको, ही इथे हवी. खर तर लिंग स्वरूप महेश्वर असे जे आपलं स्वरूप आहे, ते माझ्याशिवाय नाहीच. मुली प्राणी मात्र जी आपली पूजा करतात, वंदन करतात, अर्चना करतात, ते कोणामुळे करतात? याचा नीट विचार करा, आपणच उत्तर द्या मला. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की, नारदा, जेव्हा भगवंताने असं ऐकलं तेव्हा महेश्वर माता पार्वतीला म्हणताय की, मी तर अत्यंत उत्कृष्ट अशी तपस्या करून प्रकृतीचा विनाश करतो, मी संहार आहे. आणि माझ्यासारख्या तपस्व्याला, सत्पुरुषाला प्रकृतीशी काय देणं घेणं? तू असशील प्रकृती स्वरूपात, मला काय तुझ्याशी कर्तव्य? मी सगळ्या लोकाचारापासून दूर असतो. तरीही नेटाने भगवती जगदंबा भगवान शिवांना म्हणाल्या, मला एक सांगा, हे जे काही तुम्ही आता बोललेलं आहात, हे तुम्ही बोललाय की प्रकृती बोलली आहे? बोलत कोण? तुम्ही बोलता. आता मात्र भगवंताच असं काही आशा म्हणजे बसलेला तिथे पाचळ की बोलताच येईल? कारण हा खरा, हा निरुपाधिक आहे, हा निराकार आहे, हा निर्विकार आहे, याला कसलीही आधी व्याधी, कसलाही विकार नाही, याला म्हणत व्यक्तताच नाही. हा व्यक्तच नाही, हा अव्यक्त आहे, हा केवळ अनुभव मात्र आहे. याला दृष्टीगोचर, नेत्रगोचर, इंद्रियांचा अनुभव याला नाहीच ना. हा यो बुद्धे परतस्तुसा, मनाच्या पलीकडे म्हणजे इंद्रियांच्या बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे आत्मा आहे, आणि आत्म्याच्या पलीकडे किंवा आत्म्याच्या द्वारा परमात्म्यापर्यंत जाता येतं असा क्रम भगवंताने गीतेत मांडले. म्हणाले, वाणीचा विषय हे बोललं तर तुम्ही नाही बोललात ना, हे बोलणारी प्रकृती आहे ना. जरा नीट या सगळ्या गोष्टीवरती विचार करा. सगळे व्यवहार प्रकृतातले जे होतात ना हे भगवंत, ते माझ्यामुळे होतात. उगाच वाद विवाद का करायचा? आपल्याला तपश्चर्या तरी कशा करता करायची? प्रकृतीच्या कार्या करताच ना, प्रकृतीच्या निमित्तानच ना. प्रत्यक्ष प्रमाण इथे उपस्थित आहे. अनुमान प्रमाणाची काही आवश्यकताच नाही, म्हणजे शब्द प्रमाण इथे उपस्थित आहे. आपण बोलत आहात तेही प्रकृतीच्या आधाराने बोलत आहात. माझ्याशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही असं असताना उगाच वाद विवाद करण्याची काही आवश्यकता नाही. हे योगेश्वरा, आपण मूल पुरुष आहात, मी आद्य प्रकृती आहे, सगुण साकार असं जे आपलं स्वरूप आहे, मला माहिती ते निरीच्छ स्वरूपाच आहे, पण आपण प्रकृतीच्या अधीन असता, असं असताना आपण निर्विकार कसे म्हणले जाता? माता पार्वतीने उपस्थित केलेले सगळे प्रश्न सांख्यशास्त्रानुसार आहेत, आणि हे सांख्यशास्त्राचं मत भगवान शिवांना मान्य करावं लागलं. म्हणाले, हे देवी, आपण सांख्य मताच्या प्रमाणानुसार जे बोलत आहात ना ते योग्य आहे. आपल्याशी वादविवाद करण्यापेक्षा आपली सेवा स्वीकार. मी तपश्चर्या करतो, तुम्ही सेवा करा, माझं काही नाही म्हणणं नाही. भगवती जगदंबेला म्हणाले, आपण माझी सेवा करू शकता. जेव्हा देवादिदेव भगवान शूलपाणी त्यांची तपश्चर्या आरंभ झाली, भगवती काली आपल्या सखी सह भगवंताची सेवा करतात. भगवान तर ध्यानामध्ये मग्न आहेत, देहातीत आहेत, त्यांना आपल्या इंद्रियादिकांचं काहीही भान नाही. अशा वेळी आपल्या सखी गणांचं भगवती जगदंबा भगवान शिवांना उत्तम द्रव्याने म्हणजे गंगादी जलाने स्नान घालायच्या, सुंदर वस्त्रांनी त्यांना पुसून काढायच्या, उत्तमोत्तम चंदनापूर्वी इत्यादींनी त्यांना अनुलेखन करायच्या, सुंदर सुंदर फुलांनी त्यांची पुष्पाहारांनी रचना करून पूजा करायच्या. हे सारं काही झालं. भगवंताचं त्याकडे काही लक्ष नाही. ते असे इंद्रियातीत देहातीत आहे की ही जी सगळी सेवा आपल्या देहाची चाललेली आहे त्याकडे काही लक्ष नाही, विराही. आणि भगवती माता पार्वती म्हणजे सुंदर रीतीने तपश्चर्या मग्न असणाऱ्या भगवान शिवांची सेवा करताय. सृष्टीचं कार्य चाललेलं आहे, भगवंताचं तपश्चर्येचं कार्य चाललेलं आहे. किती काळ गेला कोणास ठाऊक, मध्यंतरामध्ये तारकासुर नावाचा असुर निर्माण झाला, त्याने तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्याच्यावरती नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रसन्न झाले. तारकासुराने ब्रह्मदेवाला अमर होण्याचा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले, मी तो देऊ शकत नाही. तारकासुर म्हणाला, अन्य काही व्यवस्था करा. म्हणाले, काय करू? तारकासुराने विचार केला. अशा बाबतीत राक्षसांचं डोकं खूप चालते. भगवान शिवशंकरांच्या औरस पुत्राच्या हातून माझा मृत्यू या, ते याला कुठून ठाऊक होतो, कोणास ठाऊक. ही शिवांना पत्नी नाहीये, शिव विरक्त आहे, त्यांचा कधी विवाह व्हायचा, कधी त्यांना औरस पुत्र औरस पाहिजे आहे. कोणाला शिवांनी आशीर्वाद दिला आणि तो पुत्र शिवांचा म्हणत नाही, प्रत्यक्ष शिवांच्या पत्नीला शिवांपासून झालेला पुत्र त्याच्या हातून मी म्हणा. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार हो. आता देवांचे अनेका पंचय. या तारकासुराने आपल्याला अवध्य मानलं आणि होताच तसा इतरांकडनं जर त्याला अभय मिळालेलं आहे, एकमेव त्याला मारणारा आहे म्हणजे तो शिवांचा औरस पुत्र, मग कोणाकडनं मारला जातोय? मग त्याने सगळ्यांना त्राही त्राही माफ करून टाकले, त्राही त्राही करून. असा तारकासुराचा उच्छाद झाला की देवदेवता अश्रुगद्गद वाणीने ब्रह्मदेवाला शरण गेल्या. म्हणाले, अहो, एक काय झालंय, कसं काय या तारकासुराच्या त्रासापासून वाचायचं? ब्रह्मदेव म्हणाले, हो, तेही खरंच आहे. आता भगवान शिवांना प्रसन्न करून त्यांनी विवाह करावा, विवाह करून त्यांचा पुत्र जन्माला यावा, असं काहीतरी केलं पाहिजे. भगवान महाविष्णूंकडे गेले. भगवान महाविष्णू म्हणाले, असंच काहीतरी करा की भगवान शिव प्रसन्न होतील, विवाहाला तयार होतील, विवाह करून पुत्र जन्माला येईल, आणि मग तो तारकासुराचा मारेल. देवांची बैठक. देवांच्या बैठकीत इंद्राला सुचलं, आपणही काहीतरी काम करून दाखवं. कार्यक्षम मंत्री मुख्यमंत्री असल्यानंतर त्याला काहीतरी करावंच लागतं ना. मग काय, याने ह्याच्या बुद्धीप्रमाणे आणि ह्याच्या सगळ्या शक्तीप्रमाणे सुचेल तसं. तो म्हणाला, भगवान शिवशंकरांनी विवाह करावा म्हणजे विवाह ज्याच्या मनात काम असतो तो विवाह करतो. मग आपण शिवशंकरांच्या मनामध्ये काम उत्पन्न करून द्यावा म्हणजे भगवान शिवशंकर विवाह करतील. आता ज्याची जशी पात्रता जितकी बुद्धी तितका तो विचार करतो. त्याचं विचारणं काही चुकलं नाही, त्याची बुद्धी याच्या पलीकडे चालणारीच. इंद्र हा असाच असतो. त्याची बुद्धी याच्या पलीकडे चालतच नाही. या इंद्राला देवांचा राजा म्हणा कि आपल्या इंद्रियांचा राजा मन म्हणा, दोघांचे स्वरूप एकच आहे. असं काही वाटायची गरज नाही की हा इंद्र कुठेतरी तिसऱ्या मजल्या स्वर्गात राहतो आणि त्याला नेहमी आपल्या खुर्चीचीच पडलेली असते, कारण याला सगळ्या इंद्रियांवरती राज्य करायचं असतं. सगळ्यांनी माझं ऐकावं, त्याचं नाव आहे इंद्र. भगवान गीतेमध्ये त्याची व्याख्या करून टाकतात, मनश्रेष्ठाणी पाचांपेक्षाही हा सहावा असा काही वेगळा आहे ना, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पण यांच्यापेक्षाही हा सहावा मनश्रेष्ठाणी इंद्रियाणी तो इंद्र. इंद्राने बोल कामदेवाला, कामदेवाने आपली सेना बरोबर घेतली आणि कामदेवाने सेना बरोबर घेऊन जिथे भगवान शिव गंगा अवतरणाच्या स्थानी तपश्चर्या करत होते तिथे देवदेवतांच्या सह हिमालयाला न विचारता पोहोचले. भगवान शिवांनी अगोदरच सांगितलेलं होतं, इथे हिमालया कोणालाही येऊ देऊ नको, त्याची जबाबदारी तुझ्यावरती. आणि हिमालय ते अगदी मनापासून काम करत होता. भगवान शिवांपर्यंत हिमालयाच्या परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकत नव्हते.

ते माझ्या प्रभावापासून वाचलेले एक मग भगवान शिवशंकर की झाड की पत्ती असं त्याला आणि मागच्या पुढचा विचार न करता त्याने जेव्हा आपल्या धनुष्यावरती बाण आणि भगवान शिवशंकरांच्या हृदयामध्ये सेवा करणाऱ्या पार्वतीचा विचार येऊ लागला. ध्यानवत नसणाऱ्या भगवान शिवांच्या मनात जेव्हा अल्पसा किंचितसा पार्वतीचा विचार आल्याबरोबर भगवान शिवांनी आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. त्यांचे पाच मुख आहेत, तीन नेत्र आहेत, ते आजूबाजूला पाहतायत की म्हणाले, ज्या अर्थी माझ्या हृदयात असा काहीतरी वेगळा विचार आला त्या अर्थी इथे आजूबाजूला कोणीतरी दुष्टात्मा उपस्थित आहे. त्याच्याशिवाय हे क्षेत्र दूषित झाल्याशिवाय माझ्या मनात विचार आलेला नाही काहीतरी. आणि पाहता पाहता भगवंताला तो उत्तर दिशेला उभा असलेला कामदेव दिसला, त्याचे ते धनुष्य त्याचे ते बाण दिसले. मग मात्र भगवंताचा क्रोधाचा पारा असा चढला की भगवंताने तृतीय नेत्र उघडला सुद्धा देवदेवता विनंती करतायत स्तुती करतायत एवढ्या वेळात भगवंताने आपल्या तृतीय नेत्राने जो भयंकर अग्नी उपस्थित केला क्षणार्धामध्ये कामदेवाचं शरीर भस्मसात झालं त्यालाही कळलं नाही की आपण केव्हा जाळलो. देवदेवतांनी तर हाहाकार माजवला, हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. भगवान शिवशंकर अंतर्धान पावले, अदृश्य झाले. आतापर्यंत नेत्र गोचर इंद्रिय गोचर होते, समोर दिसत होते, कामदेव उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे विकार उपस्थित झाला. भगवंताने तृतीय नेत्राने त्याला संपवलं आणि भगवान अदृश्य झाले. देवदेवता हाहाकार करत निघून गेल्या, कामदेवाचं भस्म झालं. भगवती पार्वती त्या ठिकाणी आल्या, देवदेवता तर आपल्या स्थानी निघून गेले. पार्वतीला भगवतीला भगवंताचं दर्शन होईना मोठ्या व्याकुळ झाल्या. हिमालयाने कसंबसं त्यांना शांत केलं, म्हणाले ज्या सर्वेश्वराची ज्या भगवंताची मी दिव्य आराधना करत होती नित्य मला दर्शन होत होत, या देवतांच्या कुकृत्यामुळे भगवंताचं दर्शन होत नाहीये, आज माझे भगवान मला अंतर देते झाले. त्या सुकुमारी 13 वर्षाच्या पार्वतीला हिमालयाने काही केल्या समजवत नाहीये. हिमालयाने बराच प्रयत्न करून माझ्या पार्वतीला शांत करून आपल्या तिच्या सखींसह आपल्या हिमालयाच्या भवनामध्ये घेऊन गेले. नारद विचारले पुढं काय झालं, भगवान कुठे अंतर्धान पावले, म्हणाले भगवान गेले कैलासावरती पण अजूनही त्यांचा क्रोध तेवढा काही शांत झालेला नव्हता, ते भयंकर संतप्त झालेले होते. हा जो काही क्रोधांनी तो त्यांना जाळत होता त्या क्रोधांनीचा काहीतरी शांत केलं पाहिजे म्हणून शेवटी भगवंताने आपल्या क्रोधांनीला समुद्राच्या पोटामध्ये स्थापित करून टाकले. याला वडवानळ असं म्हणतात. त्याचं ते भगवंताचं स्वरूप आहे आणि ते कसं भगवंताचं स्वरूप आहे ते आपल्याला चांगलं कळत. तो थोडासा वडवानळ तिकडं फुकुशिमावरती आला, इकडं आपला खाली आला, सुनामी वगैरे प्रकार. हा वडवानळ हा भगवान शिवशंकरांचा क्रोधाग्नी आहे, तो भगवंताने स्थापित केलेला आहे भगवंताच्या आज्ञेने प्रेरणेने. कधी कधी ज्यांनी मर्यादा ओलांडलेल्या आता ज्यांचं त्याच्यामध्ये काय सगळेच सापडतात, चांगलेही सापडतात आणि वाईटही सापडतात, त्यामुळे असं काही नाही. हे संकट सगळ्यांमध्ये एका वेळी कसं काय येतात, भगवंताची इच्छा, संहार करणाऱ्या भगवंताची इच्छा. पार्वती काही मान्य करायला तयार नाही. तेव्हा हिमालयाच्या कडे आलेल्या नारदजींनी हिमालयाला माता पार्वतीला तपश्चर्या करा असं सांगितलं. पार्वती व्याकुळ आहे, भगवान शिवशंकरांचं दर्शन प्राप्त होत नाही, सेवा प्राप्त होत नाही, त्यांचं चित्त भगवंताकडे लागलेलं आहे, अन्य काही ठाऊकच नाहीये. तेव्हा हिमालय व्याकुळ झालेला होता. नारद आलेले होते, नारदांनी पुन्हा समजून सांगितलं होतं की भगवंताचं आराधन करा. देवदेवता आलेल्या होत्या, देवदेवतांनीही भगवंताचं आराधन करा असं सांगितलेलं होतं आणि देवदेवतांनी कृपा करून भगवती पार्वतीला बडा सुंदर असा शिवपंचाक्षर विद्येचा उपदेश केलेला होता. ती शिवपंचाक्षरी विद्या धारण करून ही तपश्चर्येला जेव्हा बाहेर पडली ती अत्यंत सुकुमारी छोटीशी 13 वर्षाची त्या बालिकेला पाहिल्यानंतर हिमालय मेना अत्यंत अत्यंत व्याकुळ होऊन तिला म्हणत होते, उमा बाहेर जाऊ नको, उमा तप करू नको, मा म्हणजे तप पुरे, मा करू नको, उ म्हणजे तप, मा म्हणजे

0: एवढा कठोर तप करू नकोस. आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्याकरता किती कष्ट आणि केवढे कठोर तपश्चर्या करावी लागेल सांगता येत नाही. हा जन्म पुरेल की पुढचा जन्म पुरेल आणि ते कधी प्रसन्न होतील. आहे आशुतोष पण सांगता येत नाही. उमा मात्र अत्यंत संकल्पयुक्त आहे. उमेने जी तपश्चर्या आरंभ केलेली होती ती सुरुवातीला काही काळ फळ मूळ कंद इत्यादीचा आहार घेत होती. कालांतराने तपश्चर्या ती जी उग्र करते झाली तिने तर एक एक आहार सोडत गेली. कंद मूळ फळ सगळे काही सोडले. जलाचा आहार सोडला. वायूचा आहार घेऊ लागली. वाळलेली पानं खात होती त्यानंतर तर तेही सोडलं. त्यामुळे अपर्णा असं तिचं नाव आहे. जी पूर्वी शाकांत खात असे पर्णाचा आहार पानांचा आहार घेत असे तोही आहार सोडला. वायू भक्षण केवळ श्वासावरती राहू लागली. देह काष्ठाप्रमाणे निश्चल झाला. सार चित्त इंद्रिय लक्ष सगळ्या वृत्ती भगवान शिवांच्या ठिकाणी केंद्रित झाल्या. भगवती अशी काही आराधना करू लागल्या तीव्र आणि उग्रतर अशी आराधना. त्यांच्या आराधनेने हिमालय हिमालयाच्या व्याकुळतेने पर्वत व्याकुळ आहेत. नद्या व्याकुळ आहेत. त्यामुळे सारं वायुमंडळ व्याकुळ आहे. क्रमाक्रमाने सारी सृष्टीच व्याकुळ होऊन गेली. भगवतीच्या तपश्चर्येने देवदेवतांनाही मोठी व्याकुळता. देवदेवता एकत्र झाले. महाविष्णूंकडे गेले. देवदेवतांचं नेतृत्व करत भगवान विष्णू देवादेव शिवशंकरांकडे येऊन पोहोचले. या सर्व देवांनी भगवती पार्वतीशी विवाह करावा अशी विनंती केली. पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली की हे प्रभू प्रसन्न व्हा. सतीने जो देहोत्सर्ग केला त्या सतीचंच स्वरूप पार्वती आहे. हिमालयाकडे ती उत्पन्न झाली म्हणून तिचं नाव गिरिजा आहे. आपण तिला आपल्या पत्नीचा दर्जा द्या. तिला स्वीकार.
1: श्रोतेहो शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर श्रीपाद भावे.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज हा 58वा श्लोक आहे. नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतेत जावा मना कल्पना लेश तोही नसावा. आता ह्याच्यात काय म्हणतात समर्थ, काय टाकायला हवं आणि काय करायला हवं हे सांगतात. आणि हे एखादी गोष्ट टाका असं म्हणताना पुढे काय करायला सांगितलं पाहिजे. जसं एखाद्या मुलाच्या हातातून खेळणं टाकवायचं झालं, नको असेलं, तर दुसरं त्याला द्यावं लागतं, तर तो पहिलं टाकतो. नुसतं मोकळं राहत नाही, पोकळी राहू शकत नाही, कारण मनाचा व्यापच असा आहे त्याचा, की मन हे नुसतं शांत निशून्य अवस्थेमध्ये असं राहत नाही, काही ना काही त्याला खेळणं हवं असतं. आणि म्हणून इथं म्हणत आहेत नको वासना. कशाची? विषयी. विषयाची वासना नको. वृत्तीरूपे काय आहे? इच्छा. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर ती जर आपल्याला सुख देणारी असं वाटलं तर त्याची इच्छा होते. आणि त्या इच्छेतून मग कामना ती आपल्याला मिळावी असं वाटायला लागतं. आणि ती मिळावीच अशी उत्कट भावना व्हायला लागली की त्याच्यातून वासना निर्माण होते. एकापेक्षा एक खोल खोल गोष्टी आहेत त्या. म्हणून ते म्हणा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं म्हणतात ते. अंतकाळी जी वासना असेल त्याप्रमाणे जीवाला जन्म येतो पुढचा. म्हणून वासना चांगली असावी. म्हणून समर्थही म्हणतात वासुदेवी देव मना वासना वासुदेवी वसो दे. वासना देखील वासुदेवाच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जन्मभर जर तसा प्रयत्न केला तर पुढच्या जन्मात देखील लहान वयापासूनच भगवत भक्ती करण्याची, भगवत चिंतन करण्याची इच्छा व्हायला लागते. इथं ते म्हणतात नको वासना विषयी. विषयासंबंधीची वासना धरू नकोस. त्या वासनेतून पुढे एक वृत्ती निर्माण होती. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आतच आहेत तोपर्यंत ठीक आहेत, पण त्या आत राहत नाहीत. मनामध्ये एखादी वासना आली की इंद्रिय त्या दिशेने धावायला सुरुवात करतात. एखादा पदार्थ खावा असं वाटलं मनाला, हे झालं लगेच इंद्रियांची धडपड सुरू झाली, तो पदार्थ मिळवायचा, तो खायचा. आणि तो खाल्ला की क्षणभर वृत्ती तदाकार होते आणि शांत होते आणि त्याला वाटतं आपल्याला त्या विषयातून समाधान मिळालं. वास्तविक विषयामधून समाधान किंवा सुख नसतं, ते आतच असतं. ते पदार्थाच्या रूपाने बाहेर प्रगट होतं आणि आपल्याला वाटतं की सुख आनंद त्या पदार्थात आहे. तसं इथं नको विषयी वासना आणि वृत्तीरूपे. वृत्तीरूपे म्हणजे त्याचा अर्थ अजून वासनेतून पुढची एक अवस्था वृत्ती निर्माण होते. तो स्वभावच एक निर्माण होतो. आपण नेहमी म्हणतो बोलताना सुद्धा त्याची वृत्ती चांगली नाही असं म्हणतो. किंवा एखादी वृत्ती ह्याचा अर्थ तो तसा घडायला लागतो पुन्हा पुन्हा. त्याच इच्छा त्यात चांगल्या असतील बऱ्यात, सत्कर्म हातून होत असेल तर चांगलं आहे म्हणायचं. पण वेड्यावाकड्या गोष्टी जर घडत असल्या, पुन्हा पुन्हा घडत असल्या, तर त्याच्यातून एक वृत्ती बनते. आणि ही वृत्ती आत आहे तोवर ठीक, ती वृत्ती आत राहत नाही, ती बहिर्मुख होते, कार्यान्वित होते. आणि मग ते विषय, विषयासंबंधीची आसक्ती, त्याचं प्रेम, त्याची आवड, हे सगळं निर्माण होतं. जे वस्तुतः ज्या परमेश्वरावर प्रेम जडावं, त्याच्याविषयीची आवड निर्माण व्हावी, त्याचा छंद लागावा, त्याच्याऐवजी नको त्या विषयांचा छंद लागायला लागतो. मग सगळेच विषय त्याज्य आहेत का? असं नाही आहे. देहधारणेला आवश्यक जे विषय आहेत, माणसाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा लागतो, तेवढे आवश्यक आहेत. त्या विषयांचा त्याग करायला सांगितलेला नाही आहे. विषय त्यागी सगळ्याचा असा कोण आहे? समर्थही ते मान्य करतात, संपूर्ण विषयाचा त्याग संभवत नाही, पण अनावश्यक विषयांचा त्याग हा अपेक्षित आहे. सामान्य माणसालासुद्धा संयम पाहिजे. कुठलीही गोष्ट खायची म्हटली तरी किती खाणार, केव्हा खाणार, काय करणार, मर्यादा आहे. विषय सेवनाला मर्यादा आहे. विषयातून मिळणाऱ्या आनंदालासुद्धा मर्यादा आहे. पण आत्मानंद जर कुणाला मिळाला, आत्मसुख जर मिळालं, तर ते मात्र अमर्यादा आहे. त्या सुखाला मर्यादा नाही, त्याला वीट नाही. न वेचे न विटे असं म्हटलेलं आहे. असं ते आत्मसुख आहे. पण पदार्थाच्या ठिकाणी जासना जडली वृत्तीरूपाने की ती मात्र व्याप करते आणि सुखदुःख मिश्रित, बहुधा दुःख जास्ती सुख कमी असं होतं. त्यामुळे ही वासना धरू नको असं मनाला सांगतायत. कारण मनच सगळ्याला कारण आहे, मनाचाच व्याप आहे, मनातच वासना येतात, विकार येतात. म्हणून नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी कामना जडते, तात्पुरती होते नाही, जडून राहते तिथं. कशामुळे? पूर्व पापाने. जन्मजन्म, मागच्या जन्मात आपण काय कर्म केलं, सत्कर्म केलं का दुष्कर्म केलं, त्याच्यावर अवलंबून आहे. जर दुष्कर्म करत गेलो तर दिवसेदिवस पाप साचत जातं. आणि मग त्यामुळे वृत्ती अशी निर्माण होते, ह्याही जन्मामध्ये पदार्थी जडे हा पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे ऐकायचं आहे, ते ऐकायचं आहे, हे खायचं आहे. स्पर्शाची, स्पर्श शब्द, स्पर्श रूप रसगंध, या चाही पाची विषयासंबंधीची आसक्ती निर्माण होते. पण त्याच्याऐवजी ते जर सत्कर्म आतून घडत असेल, पुण्यकर्म घडत असेल, आणि सत्कर्म ह्याचा अर्थसुद्धा नुसती एखादी चांगली गोष्ट केली म्हणजे ते सत्कर्म झालं असं नाही. ते कर्म तर करत असताना त्या कर्माच्या पाठीमागचा हेतू त्या सत् परमेश्वराची प्राप्ती हा असला पाहिजे. प्रत्येक कर्मातून मला परमेश्वर प्राप्तव्य आहे अशी जर भूमिका असेल तर ते सत्कर्म होतं. नित्याची कर्म देखील सत्कर्म होऊ शकतात. आणि त्या उलट ज्याला आपण सत्कर्म म्हणतो, पूजापाठ, भजन पूजन, व्रत नेम, हे जे काही करतो, हे सुद्धा जर हेतू कामनेचा असेल, कामना त्याची जर संसाराविषयीची असेल, तर ते भगवंताकडे येणारं ठरत नाही. म्हणून सकाम भजन होत आहे, सकाम भक्ती होते का निष्काम भक्ती होते ह्याच्यावर अवलंबून आहे. पण पूर्व पाप जर असत असेल तर पदार्थातच वासना जडते, आणि ह्या मार्गाला लागणं किंवा हा विषयाची गोडी लावणं हे संभवतच नाही. म्हणून काही व्यक्ती आपण पाहतो लहान वयात देखील सत्वगुणी असतात, ईश्वर भक्तीला लागतात, आणि काही मंडळी म्हातारी झाली, अंतकाळ जरी जवळ आला तरी देखील परमेश्वराविषयीची भावना त्यांच्या अंतःकरणात येत नाही. त्याचं कारण जन्मजन्म तो मार्ग कधी आक्रमलाच नाही, त्याचा छंद कधी घेतलाच नाही. म्हणून तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे की हे जर जायला हवं असेल तर मना सदा राम निष्काम चिंतित जावा. सदा सदोदित चिंतित जावा, म्हणावाही म्हणत नाहीत. पहिल्यांदा राम नाम बोलत जा म्हणतात, आता इथं त्याचं चिंतन करत जा म्हटलं आहे. आणि चित्ती बैसले चिंतन, चिंतन हे चित्तात जाऊन बसतं. मनाच्या आतला खोल कप्पा आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे असं एकापेक्षा एक खोल खोल जाऊन एखादी गोष्ट चित्तात जाऊन बसली बाहेर निघत नाही ती. त्यामुळे ती चित्तात चांगली गोष्ट बसली तर चांगली आहे. नाही ते एकदा म्हटलं की ही व्यक्ती वाईट आहे असं चित्तात बसलं की ती कितीही चांगली वागली तरी ती वाईटच आहे असं मनाने गृहीत धरलं जातं. असं उपयोगी नाही आहे. चित्तात जे काय असेल ते चांगले संस्कारच खोलात जाऊन बसले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे राम नाम याचा अर्थ रामाचं चिंतन, आत्मारामाचं स्मरण, त्याचं जे चिंतन आहे ते देखील पण निष्काम भावनेनं करावं. काय म्हटलेलं आहे, कामनेने फळ जोडे, आणि निष्काम भजनाने भगवंत जोडे, आणि फळ भगवंत अंतर कोणीकडे. ऐहिक एखादं फळ मिळणं आणि प्रत्यक्ष भगवंताची भेट होणं या दोन्हीमध्ये किती अंतर आहे बरं. पण तरी देखील काही वेळेला हे न कळल्यामुळे किंवा काही वेळा कळलं तरी त्याचं ग्रहण न झाल्यामुळे, आणि ग्रहण व्हायलासुद्धा एक बुद्धी लागते सात्विक गुणाची, ती बुद्धी ग्रहण करण्याची क्षमता त्या बुद्धीमध्ये असेल तर परमार्थाचे विचार ग्रहण होतात, आणि ती जर बुद्धी नसेल तर काय म्हटलं कुणास ठाऊक, आपल्याला काही कळलंच नाही असं होतं काही वेळेला. त्यामुळे तसं होता कामा नये. तर ही निष्काम बुद्धीनं कोणत्याही तऱ्हेची ऐहिक कामना न धरता, ऐहिक कामनेमध्ये संसार, मानमरा, तप, मोठेपणा, कीर्ती, सगळीकडे आपलं नाव व्हावं, असं जे आहे सत्कार वित्कार आपले व्हावेत म्हणून हे सगळं करतो आहे असं जर असेल तर ती सगळी भक्ती किंवा चिंतन हे सकाम होतं. असं सकाम न होता निष्काम चिंतित जावा. मग किती चिंतन करायचं असं विचारलं, ते चौथ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, मना कल्पना लेश तोही नसावा. कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही इतकं ते चिंतन व्हायला पाहिजे. जसं ह्या श्लोकामध्ये वृत्तीचं जास्त महत्त्व सांगितलं तसं कल्पना म्हणजे काय त्याच्यावरही पुढे त्यांचा श्लोक येणार आहे. आपण सारखी कल्पना करत असतो, ह्या कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही, मन अगदी स्वच्छ असं होईल असं आपल्याला रामचिंतन अखंड निष्काम बुद्धीने करत राहायचे, अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने, मनापासून, हळूवार चित्तानं सारखं रामाचं स्मरण होत आहे. नुसतं राम असं नाव म्हटलं तरी डोळ्यातून अश्रू येत आहेत, ते दुःखाचे नसतात, प्रेमाचे असतात, भावभक्तीचे असतात. अश्रू अनेक कारणांनी येतात परंतु त्यातला प्रेमाचा, भावाचा, आनंदाचा कुठला आणि दुःखाचा कुठला हाही ओळखता यायला लागतो. तर ह्या ठिकाणी मना कल्पना लेश तोही असणार नाही इथपर्यंत त्या रामाचं चिंतन करत जावं. नको वासना विषयी वृत्तीरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बडोद्यात हरिश्चंद्र गोपाळ या नावाचे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त राहत होते। अखंड स्वामी स्मरण हा त्यांचा आवडता छंद होता। मधून मधून ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला यायचे। बडोद्यातल्या ब्रह्मनिष्ठ वामनबुवांबरोबर ते स्वामींविषयक बोलत राहायचे। वामनबुवा हे स्वामींचे निस्सीम उपासक होते। स्वामी समर्थांची वामनबुवांवर विशेष प्रीती होती। त्यांच्यामुळेच हरिश्चंद्र गोपाळ अक्कलकोटला जाऊ शकले। तर हरिश्चंद्र गोपाळ रोज स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे। एकदा काय झालं तर त्यांच्या घरी स्वयंपाक करायला म्हणून एक माणूस आला। त्याने स्वयंपाक करून घरातल्या सर्वांना जेवायला वाढलं, स्वतः नंतर जेवला। योगायोगाने काय घडलं तर हरिश्चंद्र गोपाळ यांनी स्वामींच्या मठासाठी दान द्यायचं म्हणून 2000 रुपये देवघरातल्या स्वामींच्या पादुकांपाशी ठेवले होते। स्वयंपाक करणाऱ्या त्या माणसाने स्वामींच्या पादुकांशी ठेवलेले ते 2000 रुपये पाहून मनाशी निश्चय केला की हे पैसे आपण जाताना हळूच उचलायचे। तो केवळ संधीची वाट पाहत होता। दुपार झाल्यामुळे घरातल्या सर्वांना झोपेची गुंगी आली। ती संधी साधून स्वयंपाक्याने ते 2000 रुपये घेतले आणि पावलं न वाजवता हळूच सटकला। हरिश्चंद्र गोपाळ यांच्या नंतर लक्षात आलं की स्वयंपाक्याने आपले 2000 रुपये चोरून नेले। त्यांनी स्वयंपाक्याचा खूप तपास केला परंतु तो सापडला नाही। स्वामींच्या मठाला दान द्यायचे पैसे स्वयंपाक्याने पादुकांचा विचार न करता कसे चोरले याचं हरिश्चंद्र गोपाळांना आश्चर्य वाटत होतं। काही दिवस लोटल्यावर ते अक्कलकोटला गेले असताना स्वामींना त्यांनी ही हकीकत सांगितली। स्वामी चटकन म्हणाले, स्वयंपाक्याला पकडून तुरुंगात ठेवला आहे, तुम्ही तिथे जा, पैसे मिळतील। हरिश्चंद्र गोपाळ गेले, त्यांनी स्वयंपाक्याला ओळखलं, त्यांचे 2000 रुपये त्यांना परत मिळाले। ते तडक पुन्हा स्वामींपाशी आले आणि ते 2000 रुपये स्वामींच्या चरणांशी ठेवले। स्वामींनी त्यांना सांगितलं, हे पैसे परत घेऊन जा, बडोद्यात त्याची आवश्यकता आहे, तिथल्या मठाला द्या। स्वामी अंतर्ज्ञानी आहेत ह्याची प्रचिती हरिश्चंद्र गोपाळांना आली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सत्य सांगणार आहे, त्याचा तुम्ही जरा विचार करा. जे जे म्हणून बाहेरून येणारं सुख आहे ते वाहून जातं, आणि जे जे आतून उमलून येतं ते कायम टिकतं. लक्षात घ्या की नामस्मरण जेव्हा आतून उमलून येतं तेव्हा मिळणारा आनंद वेगळा असतो, तेव्हाच देवसंवादाला सुरुवात होते. भगवंताविषयी तळमळ वाटल्याशिवाय नाम आतून उमलतच नाही. भक्तियोगाचं हे मर्म आहे. परमेश्वर हृदयात ठाण मांडून बसला आहे ह्याची जाणीव खूप लोकांना नसते, त्यामुळे नाम आतून उमलून येतच नाही. जोपर्यंत आपण देवाला प्रतिमेत पाहतो तोपर्यंत दृष्टी बाहेरच खोळंबून राहते. दृष्टी आत वळवली की देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा दृष्टीला आत वळवा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 सप्टेंबर. भगवंताचा विसर हेच मोठं पाप. खरोखर भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे पाहावं. ज्यांनी भगवंताला जाणलं त्यांनी भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलं आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे आप्त वाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही? मग भगवंताला शरण जायला का भ्यावं? खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात, म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झालं तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावं. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत? मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून भ्यायचं काय कारण? प्रल्हादाने एकदा नाम घेतलं ते शेवटपर्यंत सोडलं नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचं अखंड स्मरण ठेवावं. आपली पापं मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का? स्वतःचं मनच स्वतःला खातं याला काय करावं? काल झालेलं आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखं मानावं. भगवंताचं होणं हे सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ आहे हे पक्कं ध्यानात ठेवावं. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचं होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरं मोठं पाप नाही. देव हवा असं वाटणं ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असं वाटणं ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचं हवं नको, पण जसजसं कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असं सार्थपणाने म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या विद्येश्वर संहितेमध्ये शिवलिंग आणि शिवाच्या पूजेचं रहस्य याविषयी वर्णन आलं आहे. त्या पूजेचं रहस्य जाणून घेण्याआधी आपण शिवोपासनेमागचं विज्ञान जाणून घेऊयात. श्रावणातल्या सोमवारी रुद्र सुक्ताने अभिषेक करून शिवाची पूजा करायची असते. रुद्र सुक्त म्हणताना त्याच्या ध्वनीचं स्पंदन पाण्याच्या संतत धारेशी एकरूप होऊन सगळं वातावरण शुद्ध होतं. अभिषेकासाठी जी संतत धार धरतात ती शीतप्रवाहाची द्योतक आहे. रुद्रावर्तनाने निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमध्ये उष्णता निर्माण होते. उष्ण आणि शीत असे दोन्ही प्रवाह जीवनासाठी अत्यावश्यक असतात. शंकराच्या अष्टविध मूर्तीमध्ये जल ही एक त्याची मूर्ती मानली आहे. जल आहे म्हणून सर्व काही आहे. शिवोपासनेमागे जे विज्ञान आणि त्याचबरोबर जी ज्वलंत शस्त्रोपासना आहे तिचं मर्म जाणून घेतलं तर पूर्वीप्रमाणेच आजही भारत इतिहास निर्माण करू शकेल. शिवपुराणात शिवधर्मासंबंधीचा सगळा आचारविधी ठिकठिकाणी विस्ताराने दिलाय. पहिल्या विद्येश्वर संहितेतच सगळ्यात प्रारंभी साध्यसाधनांचा विचार, श्रवण, कीर्तन, भजन इत्यादी विषयांचा विचार झालेला आहे. शिवपदाची प्राप्ती हे साध्य आणि त्यांची सेवा हे साधन असं मानलंय. वेदोक्त कर्माचं अनुष्ठान करून त्याचं फल शिवांच्या चरणी अर्पण करावं आणि हीच परमेश्वर पदाची प्राप्ती मानावी असं शिवपुराणाचं सांगणं आहे. कानांनी भगवानांचं नामगुण ऐकावं, त्यांच्या लीलांचं श्रवण करावं आणि वाणीद्वारे त्यांचं कीर्तन करावं, मनाच्याद्वारे त्यांचं मनन करावं, या तिघांना साधन म्हणतात. श्रोत्रेण श्रवणम तस्य वचसा कीर्तनम तथा मनसा मननम तस्य महासाधनमुच्यते. महेश्वरांचं श्रवण कीर्तन मनन हेच मुख्य साधन म्हणून सांगितलंय. या साधनाचं महत्व वर्णन करताना सूतांनी मुनींना एक प्राचीन वृत्तांत सांगितला. फार पूर्वीची हकीकत आहे. पराशर मुनींचे पुत्र व्यासदेव सरस्वती नदीच्या काठी तपस्या करत होते. एके दिवशी सूर्यतुल्य विमानातून यात्रा करीत असताना भगवान सनतकुमार अकस्मात तिथे आले. त्यांनी व्यासदेवांना ध्यानमग्न स्थितीत पाहिलं. त्यांच्या चरणांना प्रणाम करून सनतकुमार म्हणाले, हे मुनी, तुम्ही सत्यवस्तूंचं चिंतन करावं. तो सत्यपदार्थ भगवान शिव हाच आहे. भगवान शंकरांचं श्रवण कीर्तन मनन ही तीन महत्वाची साधनं आहेत. ही वेदसंमत अशी मुख्य साधनं आहेत. व्यासांना असा उपदेश वारंवार करून सनतकुमार परमसुंदर अशा आपल्या ब्रह्मधामाला निघून गेले. शिवपुराणात विद्येश्वर संहितेमध्ये शिवांच्या पूजेचं रहस्य सांगितलंय. श्रवण कीर्तन मनन या तीन साधनांच्या अनुष्ठानाला जे समर्थ नसतील त्यांनी भगवान शिवांचं एक लिंग स्थापन करावं, त्याची नित्य पूजा करून हा संसार सागर तरून जावा. वंचना छळ असं न करता आपल्या शक्तीला अनुसरून जे धन प्राप्त होईल ते शिवलिंग किंवा शिवमूर्तीला सेवा म्हणून अर्पण करावं. भक्तिभावाने मंडप, गोपूर, तीर्थ, मठ इत्यादींची स्थापना करून उत्सव करावेत. वस्त्र, गंध, पुष्प, दीप, धूप, पूजा इत्यादींची आराधना करून भक्ष्य आणि भोज्य अशा अन्नाचा नैवेद्य दाखवावा. छत्र, ध्वजा, व्यजन, चामर इत्यादी राजोपचारांनी भगवान शिवांच्या मूर्तीची पूजा करावी. प्रदक्षिणा, नमस्कार आणि यथाशक्ती जप करून आवाहनापासून विसर्जनापर्यंत सर्व कार्य भक्तिभावानं करावं. असं पूजेचं रहस्य शिवपुराणात सांगितलंय. शिवांची पूजा सर्वत्र लिंगरूपातच का होते? एकमात्र भगवान शिवच ब्रह्मरूप असल्यामुळे ते निष्कल म्हणजे निराकार आहेत. ते निष्कल म्हणजे निराकार आहेत. रूपवान झाल्यामुळे त्यांना सकलही म्हटलंय. ते निष्कल आणि सकल असे दोन्ही आहेत, म्हणजेच ते सगुणही आहेत आणि निर्गुणही आहेत. शिव निष्कल निराकार असल्यामुळे त्यांच्या पूजेसाठी आधारभूत अशी लिंगाची प्रथा पडली. शिवलिंग शिवांच्या निराकार रूपाचं प्रतिनिधी आहे. शिवांचं लिंग हे निराकार आणि मूर्ती ही साकार, या दोन्ही स्वरूपात त्यांची पूजा करता येते. केवळ भगवान शिवांचीच लिंगरूपाने पूजा होते. हा सर्वच विषय अत्यंत गोपनीय आहे. लिंग हे साक्षात ब्रह्माचं प्रतीक आहे. आता आपण शिवपुराणातल्या लिंगपूजनाचं महत्त्व जाणून घेऊयात. लिंग रहस्याचा सर्व वृत्तांत नंदिकेश्वराने सनतकुमारांना सांगितला. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू शिवशंकरांना प्रणाम करून त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उभे राहिले. त्यांनी साक्षात प्रकट महादेवांना आसनावर स्थापित करून त्यांचं पूजन केलं. हे पूजन पुरुष वस्तूंनी केलं. दीर्घकालपर्यंत अविकृत भावाने राहणारी पुरुष वस्तू म्हणून ओळखली जाते, तर अल्पकाळ टिकणारी वस्तू प्राकृत वस्तू मानली जाते. हार, नुपूर, केयूर, किरीट, मणिमय, कुंडल, यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, पुष्पमाला, रेशमी वस्त्र, मुद्रिका, पुष्प, तांबूल, कापूर, चंदन, धूप, दीप, श्वेतवस्त्र, व्यजन, ध्वजा, चवरी इत्यादी वस्तूंनी शिवांचं पूजन करावं असं सांगितलंय. ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी अशी यथासांग पूजा केल्यावर महेश्वर त्यांना हसून म्हणाले, आजचा दिवस महान आहे. आपण भक्तीनं माझं पूजन केलंय. मी तुमच्यावर फार प्रसन्न झालो आहे. आजची ही तिथी शिवरात्री या नावानं विख्यात होईल. या दिवशी माझं लिंग, माझी मूर्ती यांची पूजा केल्यामुळे महत् फल मिळेल. प्रथम मी जेव्हा ज्योतिर्मय स्तंभरूपात प्रकट झालो होतो तेव्हा मार्गशीर्ष मासाची आर्द्रा नक्षत्रानं युक्त अशी पूर्णमासी अथवा प्रतिपदा होती. या दिवशी माझ्या लिंगाचं पूजन करणारा मला कार्तिकेयापेक्षाही प्रिय होतो. तिथं मी लिंगरूपानं प्रकट होऊन खूप मोठा झालो होतो, म्हणून ते स्थान या नावानंच प्रसिद्ध झालं. हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अथवा ज्योतिर्मय लिंग अत्यंत छोटं होईल. हे लिंग सर्व प्रकारचा भोग सुलभ करणारं आणि मोक्षाचं एकमात्र साधन आहे. याचं दर्शन, याचा स्पर्श, यांचं ज्ञान, याचा जप सर्व प्राण्यांना जन्ममृत्यूपासून सोडवणारा आहे. अग्नीच्या पहाडाप्रमाणे हे शिवलिंग प्रकट झालं असल्यानं याला अरुणाचल असं नाव प्राप्त होईल. माझी दोन रूपं आहेत, एक सकल आणि दुसरं निष्कल. ब्रह्मभाव माझं निष्कल रूप असून महेश्वर भाव माझं सकल रूप आहे. ही दोनही माझी सिद्धरूपं आहेत. मीच परमात्मा आहे. कलायुक्त आणि अकल ही माझीच दोन रूपं आहेत. ब्रह्मरूप असल्याने मी ईश्वरही आहे. जीवांवर अनुग्रह करणं माझं काम आहे. सर्वात बृहत जगताची वृद्धी करणारा मी ब्रह्मपदानं ओळखला जातो. सर्वत्र समरूपानं स्थित आणि व्यापक असल्यामुळे मी सर्वांचा आत्मा आहे. मीच सर्वांचा ईश्वर आहे. माझ्यात जे ईशत्व आहे ते माझ्या सकलरूप आणि निष्कलरूप माझ्या ब्रह्मरूपाचा बोध करणारं आहे. हे माझंच लिंग म्हणजे चिन्ह आहे. हेच माझं स्वरूप माझ्या सामिप्याची प्राप्ती करून देणारं आहे. लिंग आणि लिंगी यात नित्य अभेद असल्यामुळे या लिंगाचं महान पुरुषांनीही पूजन करावं. माझ्या एका लिंगाची स्थापना केल्यानं माझ्या समानतेची प्राप्ती होते. दुसरं शिवलिंग स्थापन केलं तर माझ्याशी एकत्व म्हणजे सायुज्य मोक्षाचं फल प्राप्त होतं. म्हणून शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंग नसेल आणि सर्वत्र मूर्ती असतील तर ते स्थान क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार नाही.

0: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या विद्येश्वर संहितेमध्ये पंचाक्षर मंत्राचं महत्व सांगितलंय, त्याची माहिती आपण जाणून घेऊयात. ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शिवांनी 5 कृत्यांचं लक्षण समजावून सांगितलं. ती 5 कृत्य अशी: सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह. ही 5 कृत्य मला जगासंबंधी करावी लागतात असं शिवांनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना सांगितलं. त्यातलं पहिलं कृत्य म्हणजे सृष्टी, म्हणजेच जगताची रचना किंवा सर्ग. त्यानंतर दुसरं कृत्य म्हणजे पालन. सृष्टीचं नीट पालन म्हणजे त्याची स्थिती. त्यानंतर तिसरं कृत्य आहे संहार. सृष्टीचा विनाश म्हणजेच संहार. त्यानंतर येतो तिरोभाव, म्हणजे प्राणांच्या उत्क्रमणाचा तिरोभाव. आणि त्यानंतर शेवटी येतो अनुग्रह, म्हणजे सर्वांपासून सुटका. सृष्टी आणि त्यानंतरची 4 कृत्य या जगताचा विस्तार करणारी आहेत. 5वा अनुग्रह हा मोक्षाचा हेतू आहे. शिवांचे भक्त या 5 कृत्यांना 5 भूतांमध्ये पाहतात. सृष्टी भूतलावर, स्थिती जलामध्ये, संहार अग्नीमध्ये, तिरोभाव वायूमध्ये आणि अनुग्रह आकाशामध्ये स्थित असतो. पृथ्वीपासून सर्व सृष्टी होते. जलापासून सर्वांची वृद्धी आणि जीवनरक्षण होतं. अग्नी सर्वांना जाळतो. वायू एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत नेतो. आणि आकाश सर्वांना अनुग्रहित करतं. या 5 कृत्यांचा भार वाहण्यासाठी शिवांना 5 मुख असतात. 4 दिशांना 4 मुख आणि त्यांच्यामध्ये 1 मुख. रुद्र आणि महेश्वर हे रूप, वेश, कृत्य, वाहन, आसन आणि आयुध यांच्या बाबतीत शिवांच्या समान आहेत. शिवांनी पूर्वकालीच आपल्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला होता. तो ओंकार रूपाने प्रसिद्ध आहे. तो महामंगलकारी मंत्र आहे. सर्वांच्या आधी शिवांच्या मुखातून ओंकार प्रकट झाला. तो त्यांच्या स्वरूपाचा बोध करणारा आहे. ओंकार वाचक आणि शिव वाच्य आहेत. तो मंत्र त्यांचंच रूप आहे. प्रतिदिन ओंकाराचं स्मरण केल्याने शिवांचंच स्मरण होत असतं. शिवांच्या उत्तरवर्ती मुखापासून अकाराचा, तर पश्चिम मुखापासून उकाराचा, दक्षिण मुखापासून मकाराचा, पूर्ववर्ती मुखापासून बिंदूचा आणि मध्यवर्ती मुखापासून नादाचा आविर्भाव झाला. या 5 अवयवांनी युक्त असा ओंकाराचा विस्तार आहे. हे सर्व अवयव एकरूप होऊन ओम नावाचं अक्षर तयार होतं. जीवात्म्याच्या 3 स्थितीमध्ये विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अकार, उकार आणि मकार यांनीच व्याप्त होतात. ओंकारात अकारावर भर दिला तर अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते. उकारावरचा भर हा अधिदैविक सामर्थ्याचं सूचक आहे. आणि तिसरी मात्रा मकारावर ध्यान केंद्रित करण्यात आलं तर ब्रह्माच्या साक्षात्कारात सहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते आणि जीवन अमृतमय बनतं. या 3 मात्रा मानवी शक्तीचं प्रतीक आहे. इंद्रियांकडून होणारी कर्म, मनाकडून होणारी कर्म आणि बौद्धिक कर्म, या 3 कर्मांना ओंकार हा प्रभावी आणि तेजस्वी बनवतो. अर्थात मानवाने त्याचा आंतरबाह्य योग्य रीतीने विनियोग करणे आवश्यक आहे. ह्याच ओंकारापासून सुरू होतो पंचाक्षरी मंत्र. सर्व जगत आणि स्त्री पुरुष वर्ग यांची निर्मिती या प्रणव मंत्रापासून आहे. हा मंत्र शिव आणि शक्ती यांचा बोधक आहे. आणि हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे शिवांचं सकल रूप आहे. ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्रापासूनच त्रिपदा गायत्री प्रकट झाली. आणि गायत्रीपासून वेद प्रकटले. वेदांमधून कोट्यवधी मंत्र प्रकट झाले. प्रणव आणि हा पंचाक्षरी मंत्र हा सर्व मनोरथांना सिद्ध करणारा आहे. याच मंत्राचा उपदेश शिवांनी ब्रह्मदेवांना आणि विष्णूंना दिला. या मंत्राचा 3 उच्चार करून शिवांनी त्यांना दीक्षा दिली. त्या दोघांनी शिवांचं स्तवन करून म्हटलं, प्रभो, आपण निष्कल रूप आहात, आपणास नमस्कार असो. आपण निष्कल तेजापासून प्रकाशित होता, आपणास नमस्कार असो. आपणच सर्वांचे स्वामी आहात. आपण सर्वात्मक आहात, सकल स्वरूप आहात, महेश्वर आहात, आपणास नमस्कार असो. आपण प्रणवाचा वाच्यार्थ आहात. आपण प्रणवलिंगधारी आहात. सृष्टीपालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह करणाऱ्या आपणास नमस्कार असो. पंचब्रह्मस्वरूप पाच कृत्य करणाऱ्या आपणास नमस्कार असो. आपणच सर्वांचा आत्मा आहात, ब्रह्म आहात. आपले गुण आणि शक्ती अनंत आहेत. आपली सकल आणि निष्कल अशी दोन्ही रूपं आहेत. आपण सद्गुरु शंभू आहात. आपणास नमस्कार असो. ब्रह्मा विष्णूंच्या या स्तुतीनंतर महेश्वर त्यांना म्हणाले, आर्द्रा नक्षत्रानं युक्त अशा चतुर्दशीस प्रणवाचा जप केला तर तो अक्षय फल देणारा होतो. मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तथा पुनर्वसु नक्षत्राचा आदिम भाग पूजा, होम आणि तर्पण इत्यादींसाठी आर्द्राच्या समान असतो. माझं अथवा माझ्या लिंगाचं दर्शन प्रभातकाली आणि संगवकाली करावं, म्हणजे माध्यान्नाच्या पूर्वी करावं. माझ्या दर्शनासाठी चतुर्दशी तिथी ही निशिथ व्यापिनी किंवा प्रदोषव्यापिनी असावी. पूजा करणाऱ्यांनी माझी मूर्ती आणि माझं लिंग समान मानावं. तरी मूर्तीपेक्षा लिंगाचं स्थान उंच आहे, म्हणून मुमुक्षू लोकांनी माझ्या मूर्तीपेक्षा माझ्या लिंगाची पूजा करावी. लिंगाचं पूजन ओंकार मंत्रानं आणि मूर्तीचं पंचाक्षर मंत्रानं करावं. यामुळे माझं पद सुलभ होईल. शिवलिंग हे बिंदू नादस्वरूप आहे, म्हणून ते जगताचं कारण आहे. बिंदू देवी आणि नाद शिव आहे. या दोन्हीचं संयुक्त रूप म्हणजेच शिवलिंग. म्हणून जन्मापासून सुटका करून घेण्यासाठी शिवलिंगाची उपासना करावी. बिंदूरूपी देवी उमा माता आहे, तर नादस्वरूप भगवान शिव पिता आहे. या माता पित्यांचं पूजन करून परमानंदाची प्राप्ती होते. त्यांची सेवा करणाऱ्या पुत्रावर त्यांची कृपा नित्य वाढत जाते. म्हणून आंतरिक आनंदासाठी शिवलिंगाला माता पिता मानून त्याची पूजा करावी. भर्ग म्हणजे शिव हे पुरुष रूप आहे, तर भर्गा म्हणजे शिवा किंवा शक्ती ही प्रकृती रूप आहे. या शिवलिंगाला गाईचं दूध, दही, तूप, मध, साखर या पंचामृताने अभिषेक करावा. गाईचं दूध आणि अन्न यांचं नैवेद्य प्रणवाच्या मंत्राचा उच्चार करून शिवांना अर्पण करावा. संपूर्ण प्रणवाला ध्वनिलिंग असं म्हणतात. स्वयंभूलिंग नादस्वरूप असल्यामुळे त्याला नादलिंग असं म्हणतात. यंत्र किंवा अर्धबिंदूस्वरूप लिंग हे बिंदुलिंग मानलं जातं. अचल रूपात प्रतिष्ठित असलेलं शिवलिंग मकार स्वरूप असल्यामुळे मकारलिंग असं म्हणतात. चरलिंग हे उकार स्वरूप असल्यामुळे त्याला उकारलिंग असं म्हणतात. अकार, उकार, मकार, बिंदू, नाद आणि ध्वनी अशा सहा रूपात लिंग दिसतात. या सहाही रूपांची पूजा करणारा जीवनमुक्त होतो. श्रोतेहो, आपल्याला शिवपुराणातल्या शिवनामजप, भस्ममहिमा, त्रिपुंड्र महिमा अशा अनेक गोष्टींचा अजून ओहापोह घ्यायचा आहे, तेव्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7

भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया किशोर पाठक यांची गीतरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता।

तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तीरच

0: रचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज हा 58वा श्लोक आहे. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतेत जावा मना कल्पना लेश तोही नसावा. आता ह्याच्यात काय म्हणतायत समर्थ? काय टाकायला हवं आणि काय करायला हवं हे सांगतात. आणि हे एखादी गोष्ट टाका असं म्हणताना पुढे काय करायला सांगितलं पाहिजे. जसं एखाद्या मुलाच्या हातातून खेळणं टाकवायचं झालं, नको असेल तर दुसरं त्याला द्यावं लागतं, तर तो पहिलं टाकतो. नुसतं मोकळं राहत नाही, पोकळी राहू शकत नाही, कारण मनाचा व्यापच असा आहे त्याचा, की मन हे नुसतं शांत निशून्य अवस्थेमध्ये असं राहत नाही, काही ना काही त्याला खेळणं हवं असतं. आणि म्हणून इथं म्हणतायत नको वासना. कशाची? विषयी. विषयाची वासना नको. वृत्तिरूपे काय आहे? इच्छा. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर ती जर आपल्याला सुख देणारी असं वाटलं तर त्याची इच्छा होते. आणि त्या इच्छेतून मग कामना ती आपल्याला मिळावी असं वाटायला लागतं. आणि ती मिळावीच अशी उत्कट भावना व्हायला लागली की त्याच्यातून वासना निर्माण होते. एकापेक्षा एक खोल खोल गोष्टी आहेत त्या. म्हणून ते म्हणा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं म्हणतात ते. अंतकाळी जी वासना असेल त्याप्रमाणे जीवाला जन्म येतो पुढचा. म्हणजे वासना चांगली असावी म्हणून समर्थही म्हणतात वासुदेवी देव मना वासना वासुदेवी वसुदे. वासना देखील वासुदेवाच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जन्मभर जर तसा प्रयत्न केला तर पुढच्या जन्मात देखील लहान वयापासूनच भगवत भक्ती करण्याची, भगवत चिंतन करण्याची इच्छा व्हायला लागते. इथं ते म्हणतात नको वासना विषयी. विषयासंबंधीची वासना धरू नकोस. त्या वासनेतून पुढे एक वृत्ती निर्माण होती. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आतच आहेत तोपर्यंत ठीक आहेत, पण त्या आत राहत नाहीत. मनामध्ये एखादी वासना आली की इंद्रिय त्या दिशेने धावायला सुरुवात करतात. एखादा पदार्थ खावा असं वाटलं मनाला, हे झालं लगेच इंद्रियांची धडपड सुरू झाली, तो पदार्थ मिळवायचा, तो खायचा. आणि तो खाल्ला की क्षणभर वृत्ती तदाकार होते आणि शांत होते आणि त्याला वाटतं आपल्याला त्या विषयातून समाधान मिळालं. वास्तविक विषयामधून समाधान किंवा सुख नसतं, ते आतच असतं. ते पदार्थाच्या रूपाने बाहेर प्रगट होतं आणि आपल्याला वाटतं की सुख आनंद त्या पदार्थात आहे. तसं इथं नको विषयी वासना आणि वृत्तिरूपे. वृत्तिरूपे म्हणजे त्याचा अर्थ अजून वासनेतून पुढची एक अवस्था वृत्ती निर्माण होते. तो स्वभावच एक निर्माण होतो. आपण नेहमी म्हणतं बोलताना सुद्धा त्याची वृत्ती चांगली नाही असं म्हणतो. किंवा एखादी वृत्ती ह्याचा अर्थ तो तसा घडायला लागतो पुन्हा पुन्हा. त्याच इच्छा त्यात चांगल्या असतील बऱ्यात, सत्कर्म हातून होत असेल तर चांगलं आहे म्हणायचं. पण वेड्यावाकड्या गोष्टी जर घडत असल्या, पुन्हा पुन्हा घडत असल्या, तर त्याच्यातून एक वृत्ती बनते. आणि ही वृत्ती आत आहे तोवर ठीक, ती वृत्ती आत राहत नाही, ती बहिर्मुख होते, कार्यान्वित होते. आणि मग ते विषय, विषयासंबंधीची आसक्ती, त्याचं प्रेम, त्याची आवड, हे सगळं निर्माण होतं. जे वस्तुतः ज्या परमेश्वरावर प्रेम जडावं, त्याच्याविषयीची आवड निर्माण व्हावी, त्याचा छंद लागावा, त्याच्याऐवजी नको त्या विषयांचा छंद लागायला लागतो. मग सगळेच विषय त्याज्य आहेत का? असं नाही आहे. देहधारणेला आवश्यक जे विषय आहेत, माणसाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा लागतो, तेवढे आवश्यक आहेत. त्या विषयांचा त्याग करायला सांगितलेलं नाही आहे. विषयत्यागी सगळ्याचा असा कोण आहे? समर्थही ते मान्य करतात, संपूर्ण विषयाचा त्याग संभवत नाही, पण अनावश्यक विषयांचा त्याग हा अपेक्षित आहे. सामान्य माणसालासुद्धा संयम पाहिजे. कुठली गोष्ट खायची म्हटली तरी किती खाणार, केव्हा खाणार, काय करणार, मर्यादा आहे. विषय सेवनाला मर्यादा आहे, विषयातून मिळणाऱ्या आनंदालासुद्धा मर्यादा आहे. पण आत्मानंद जर कुणाला मिळाला, आत्मसुख जर मिळालं, तर ते मात्र अमर्याद आहे. त्या सुखाला मर्यादा नाही, त्याला वीट नाही. न वेचे न विटे असं म्हटलेलं आहे, असं ते आत्मसुख आहे. पण पदार्थाच्या ठिकाणी जासना जडली वृत्तीरूपाने ही ती मात्र व्याप करते आणि सुख दुःख मिश्रित, बहुधा दुःख जास्ती सुख कमी असं होतं. त्यामुळेही वासना धरू नको असं मनाला सांगतायत. कारण मनच सगळ्याला कारण आहे, मनाचाच व्याप आहे, मनातच वासना येतात, विकार येतात. म्हणून नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी कामना जडते, तात्पुरती होते नाही, जडून राहते तिथं. कशामुळे? पूर्व पापाने. जन्मजन्म मागच्या जन्मात आपण काय कर्म केलं, सत्कर्म केलं का दुष्कर्म केलं, त्याच्यावर अवलंबून आहे. जर दुष्कर्म करत गेलो तर दिवसेदिवस पाप साचत जातं. आणि मग त्यामुळे वृत्ती अशी निर्माण होते, ह्याही जन्मामध्ये पदार्थी जडे हा पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे ऐकायचं आहे, ते ऐकायचं आहे, हे खायचं आहे. स्पर्शाची स्पर्श शब्द स्पर्श रूप रसगंध या चाही पाची विषयासंबंधीची आसक्ती निर्माण होते. पण त्याच्याऐवजी ते जर सत्कर्म आतून घडत असेल, पुण्यकर्म घडत असेल, आणि सत्कर्म ह्याचा अर्थसुद्धा नुसती एखादी चांगली गोष्ट केली म्हणजे ते सत्कर्म झालं असं नाही, ते कर्म तर करत असताना त्या कर्माच्या पाठीमागचा हेतू त्या सत् परमेश्वराची प्राप्ती हा असला पाहिजे. प्रत्येक कर्मातून मला परमेश्वर प्राप्तव्य आहे अशी जर भूमिका असेल तर ते सत्कर्म होतं. नित्याची कर्म देखील सत्कर्म होऊ शकतात. आणि त्या उलट ज्याला आपण सत्कर्म म्हणतो, पूजापाठ, भजन पूजन, व्रत नेम हे जे काही करतो, हे सुद्धा जर हेतू कामनेचा असेल, कामना त्याची जर संसाराविषयीची असेल, तर ते भगवंताकडे येणारं ठरत नाही. म्हणून सकाम भजन होतं आहे, सकाम भक्ती होते का निष्काम भक्ती होते ह्याच्यावर अवलंबून आहे. पण पूर्व पाप जर असत असेल तर पदार्थातच वासना जडते, आणि ह्या मार्गाला लागणं किंवा हा विषयाची गोडी लावणं हे संभवतच नाही. म्हणून काही व्यक्ती आपण पाहतो लहान वयात देखील सत्वगुणी असतात, ईश्वर भक्तीला लागतात, आणि काही मंडळी म्हातारी झाली, अंतकाळ जरी जवळ आला तरी देखील परमेश्वराविषयीची भावना त्यांच्या अंतःकरणात येत नाही. त्याचं कारण जन्मजन्म तो मार्ग कधी आक्रमलाच नाही, त्याचा छंद कधी घेतलाच नाही. म्हणून तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे की हे जर जायला हवं असेल तर मना सदा राम निष्काम चिंतित जावा. सदा सदोदित चिंतित जावा, म्हणावाही म्हणत नाहीत. पहिल्यांदा राम नाम बोलत जा म्हणतात, आता इथं त्याचं चिंतन करत जा म्हटलं आहे. आणि चित्ती बैसले चिंतन, चिंतन हे चित्तात जाऊन बसतं. मनाच्या आतला खोल कप्पा आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे असं एकापेक्षा एक खोल खोल जाऊन एखादी गोष्ट चित्तात जाऊन बसली बाहेर निघत नाही ती. त्यामुळे ती चित्तात चांगली गोष्ट बसली तर चांगली आहे, नाही तर एकदा म्हटलं की ही व्यक्ती वाईट आहे असं चित्तात बसलं की ती कितीही चांगली वागली तरी ती वाईटच आहे असं मनाने गृहीत धरलं जातं. असं उपयोगी नाही आहे. चित्तात जे काय असेल ते चांगले संस्कारच खोलात जाऊन बसले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे राम नाम ह्याचा अर्थ रामाचं चिंतन, आत्मारामाचं स्मरण, त्याचं जे चिंतन आहे ते देखील पण निष्काम भावनेनं करावं. काय म्हटलेलं आहे, कामनेने फळ जोडे, आणि निष्काम भजनाने भगवंत जोडे. आणि फळ भगवंत अंतर कोणीकडे? ऐहिक एखादं फळ मिळणं आणि प्रत्यक्ष भगवंताची भेट होणं या दोन्हीमध्ये किती अंतर आहे बरं? पण तरी देखील काही वेळेला हे न कळल्यामुळे किंवा काही वेळा कळलं तरी त्याचं ग्रहण न झाल्यामुळे, आणि ग्रहण व्हायलासुद्धा एक बुद्धी लागते सात्विक गुणाची, ती बुद्धी ग्रहण करण्याची क्षमता त्या बुद्धीमध्ये असेल तर परमार्थाचे विचार ग्रहण होतात. आणि ती जर बुद्धी नसेल तर काय म्हटलं कुणास ठाऊक, आपल्याला काही कळलंच नाही असं होतं काही वेळेला. त्यामुळे तसं होता कामा नये. तर ही निष्काम बुद्धीनं कोणत्याही तऱ्हेची ऐहिक कामना न धरता, ऐहिक कामनेमध्ये संसार, मानमरा, तप, मोठेपणा, कीर्ती, सगळीकडे आपलं नाव व्हावं, असं जे आहे सत्कार वित्कार आपले व्हावेत म्हणून हे सगळं करतो आहे असं जर असेल तर ती सगळी भक्ती किंवा चिंतन हे सकाम होतं. असं सकाम न होता निष्काम चिंतित जावा. मग किती चिंतन करायचं असं विचारलं, ते चौथ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, मना कल्पना लेश तोही नसावा. कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही इतकं ते चिंतन व्हायला पाहिजे. जसं ह्या श्लोकामध्ये वृत्तीचं जास्त महत्त्व सांगितलं तसं कल्पना म्हणजे काय त्याच्यावरही पुढे त्यांचा श्लोक येणार आहे. आपण सारखी कल्पना करत असतो ह्या कल्पनेचा लेश देखील मनात राहणार नाही, मन अगदी स्वच्छ असं होईल असं आपल्याला रामचिंतन अखंड निष्काम बुद्धीने करत राहायचे, अत्यंत प्रेमाने भक्तिभावाने मनापासून हळूवार चित्तानं सारखं रामाचं स्मरण होत आहे. नुसतं राम असं नाव म्हटलं तरी डोळ्यातून अश्रू येत आहेत, ते दुःखाचे नसतात, प्रेमाचे असतात, भावभक्तीचे असतात. अश्रू अनेक कारणांनी येतात परंतु त्यातला प्रेमाचा, भावाचा, आनंदाचा कुठला आणि दुःखाचा कुठला हाही ओळखता यायला लागतो. तर ह्या ठिकाणी मना कल्पना लेश तोही असणार नाही इथपर्यंत त्या रामाचं चिंतन करत जावं. नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान शिवकर आपल्या आनंदामध्ये निमग्न आहे. पार्श्व सगळ्यात बरोबर आहे. आता काय, आता संसारच उरलेला नाही. मग काय, मग ज्याची आवड त्याचं सतत चिंतन. आणि तेवढंच का, गोस्वामी तुलसीदास म्हणतात, मुद्दाहून गोस्वामी तुलसीदासांचे संदर्भ नेहमी वापरतो याकरता की बरेच वेळा त्यांची वाक्य अगदी जवळची आहे. भगवान शिवांचं चरित्र काय चाललंय याच्याकरता गोस्वामी तुलसीदासांनी वापरले. म्हणाले, अहो ज्यांची आता पत्नीच गेली, संसार संपला, वैराग्य धारण केलं, मग काय, जिकडे जाऊ तिकडे राम ना, याशिवाय त्यांना दुसरा काही उद्योग नव्हता. ज्याच्याकडे गेले तिकडे राम नाम, ज्याच्या पाशी पोहोचले त्याच्याकडे, जो आपल्याकडे आला त्याला सुद्धा राम नाम, जिकडे तिकडे फक्त रामाच. त्यांनी कैलास सोडला, पार्श्वदांना बरोबर घेतलं आणि पार्श्वदांना बरोबर घेऊन ते हिमालयाच्या क्षेत्रामध्ये आले. हिमालयाला जेव्हा हे कळलं की भगवान शिवशंकर आपल्याच क्षेत्रामध्ये आले, तो आपल्या सगळ्या बंधू बांधवांना घेऊन इतर पर्वतांना घेऊन भगवंताच्या दर्शनाकरता गेला. भगवान त्या ठिकाणी पोचले होते जिथे पूर्वकाळी गंगा उतरलेली होती, गंगोत्री. नारदांनी इथे काही विचारलेलं नाही की कशी काय गंगा आली ते मला सांगा, त्यामुळे ती काही कथा पुन्हा आलेली नाही. ब्रह्मदेवांनी एवढंच सांगितलेलं आहे की ते गंगोत्रीचं, गंगा अवतरणाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी भगवान शिवशंकर पोचलेले होते. त्यांच्याबरोबर मेना आहे, त्यांच्याबरोबर छोटीशी पार्वती आहे. देवदेवतांसह भगवान शिवांचं दर्शन घ्यायला हिमालय जेव्हा गेला, कधी काळी मोठ्या प्रयासाने भगवान शिवांच्याच कृपेने याची देही याची डोळा शिवांचं दर्शन होत असतो, ते हिमालयाला त्या क्षेत्रामध्ये होत होत. हिमालयाला मोठा आनंद झाला. भगवान शिवांची त्याने उत्तमोत्तम पूजा केली. भगवान शिव मोठे प्रसन्न झालेले होते. भगवान शिवांच्या समक्ष त्यांच्या पायाशी हिमालय बसलेला होता. अंजलीबद्ध होऊन हात जोडून शिवांना प्रार्थना करत होता की प्रभो, आपण मला दर्शन दिलं, मला मोठा आनंद झाला, आपण या ठिकाणी आला माझं सौभाग्य. भगवान म्हणाले, मी आपल्या या सगळ्या पूजे अर्चने स्वागताने अत्यंत प्रसन्न आहे, पण खरं सांगू, मी या ठिकाणी आलोय तो एकांताच्या शोधामध्ये, मला तपस्या करायची आहे म्हणून मी इथं आलोय. आणि गिरीराजा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे स्थान तुमच्या वतीने सुरक्षित करून टाकावं, तुमच्या परवानगी शिवाय कोणीही या ठिकाणी येता कामा नाहीये. इतकंच नव्हे तर कोणीही माझ्या तपस्येमध्ये विघ्न उपस्थित करणार नाही, याची सगळी जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही याचा विचार करा. हिमालय म्हणाले, आपल्या सेवेला ही उत्तम संधी आहे, आपण तपस्या करू इच्छिता, मग तर काय, मी आपली सारी सेवा करतो, कोणीही आपल्याला तपस्येमध्ये विघ्न करायला येऊ शकणार नाही अशी मी व्यवस्था करतो. हिमालयाला फार आनंद झाला. म्हणाला, हा उत्तम संधी, उत्तम अवसर आहे. हिमालयाने भगवान शिवशंकरांना विनंती केली की प्रभो, आपण तर तपस्येमध्ये मग्न असणार आहात. आपल्या तपस्येच्या काळामध्ये जेव्हा काही आपल्याला वस्तू लागतील, कंदमुळं फळं लागतील, जल लागेल, अशा काही सेवे करता मी माझी कन्या आपल्या सेवेला ठेवून घ्या. भगवान शिवशंकरांचा स्वर कठोर झाला. भगवान शिवशंकर हिमालयाला जरा गिरवाणीच्या भाषेत म्हणाले, मग तर तू, तुझी मुलगी आणि हा सगळा परिवार इथनं निघून गेलेला पाय, मी काही इथे राहणार नाही. हिमालय म्हणतो की हे देवादिदेवा, माझ्या मुलीमध्ये काही कुलक्षण आहे का, अवगुण आहेत का, ती तुमची सेवेला पात्र नाहीये का? म्हणाले, नाही, तुझ्या मुलीत काही दोष नाहीत, काही मला तिच्याबद्दल काही तक्रार नाही, पण ती इथे नको. अजिबात नको. इथे पुराणांमध्ये वापरलेली भाषा आहे म्हणून मांडायची. भगवान शिवशंकरांच्या मुखामध्ये वेदव्यासांनी घातलेलं वाक्य आहे. भगवान शिवशंकर हिमालयाला म्हणाले, संगा विषयोत्पत्तिरा शिवै विनश्यति च वैराग्यं ततो भ्रशन्ति सत्तपाः अतस्तत्तपस्विनां शैल न कार्या स्त्रीषु संगतिः महाविषयमूलं सा ज्ञान वैराग्य नाशिनी. नको रे भगवान, नको, यांना इथे माझ्याकडे ठेवू नको. म्हणाले, यांच्या संघाने मोठाली कार्य बिघडतात. देवा, आता शिवपुराणामध्ये अशी वाक्य आली, कसं काय म्हणायचं? त्यातल्या त्यात तपाचा तर विनाशच होतो, ज्ञान वैराग्याचा विनाश होतो, हिला इथे ठेवू नको. आता या जगदंबी काय आहेत, या जगत जननी आहेत, त्या काही हे सगळं असंच ऐकून घेतील खाली मान घालून. इथपर्यंत सगळा प्रसंग असा घडला, पण भवानीने अत्यंत त्वरेने प्रश्न विचारले. भवानी जगदंबा भगवंताने विचारतात, हे महाप्रभू, आपण योगी आहात, तपस्वी आहात, असा असून सुद्धा आपण माझ्या पित्याला गिरीराजाला असं बोलला, असं सरळ सांगून टाकलं, ज्ञान वैराग्य नाशी. जर खरोखरच तपशक्तीने संपन्न आहात तर असं बोलण्याची काय गरज आहे? तुम्हाला काहीही नकोय, मग तपस्या का करता? लक्षात घ्या, तपस्या करण्याची शक्ती माझ्यामुळे. भगवती जगदंबेचे एक एक सुंदर सुंदर वाक्य आहे. निमूल स्वरूपात आद्य प्रकृती आहे. जो काही सृष्टी, जी काही विस्तार, जो पालन, जो संहार होतो, तो माझ्यामुळे होतो. तुम्ही कोण आहात? आणि सूक्ष्म प्रकृती काय असतं माहितीये का? जरा या पद्धतीने विचार करा आणि मग म्हणा की ही इथे नको, ही इथे हवी. खर तर लिंग स्वरूप महेश्वर असे जे आपलं स्वरूप आहे, ते माझ्याशिवाय नाहीच. ते मुली प्राणी मात्र जी आपली पूजा करतात, वंदन करतात, अर्चना करतात, ते कोणामुळे करतात? याचा नीट विचार करा, आपणच उत्तर द्या मला. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की, नारदा, जेव्हा भगवंताने असं ऐकलं तेव्हा महेश्वर माता पार्वतीला म्हणताय की, मी तर अत्यंत उत्कृष्ट अशी तपस्या करून प्रकृतीचा विनाश करतो, मी संहार आहे. आणि माझ्यासारख्या तपस्व्याला, सत्पुरुषाला प्रकृतीशी काय देणं घेणं? तू असेल प्रकृती स्वरूपात, मला काय तुझी अशी कर्तव्य? मी सगळ्या लोकाचारापासून दूर असतो. तरी नेटाने भगवती जगदंबा भगवान शिवांना म्हणाल्या, मला एक सांगा, हे जे काही तुम्ही आता बोललेला आहात, हे तुम्ही बोललाय की प्रकृती बोलली आहे? बोलत कोण? तुम्ही बोलता. आता मात्र भगवंताच असं काही आशा म्हणजे बसलेला तिथे पाचळ की बोलताच येईल? कारण हा खरा, हा निरुपाधिक आहे, हा निराकार आहे, हा निर्विकार आहे, याला कसली आधी व्याधी, कसलाही विकार नाही, याला म्हणत व्यक्तताच नाही. हा व्यक्तच नाही, हा अव्यक्त आहे, हा केवळ अनुभव मात्र आहे. याला दृष्टीगोचर, नेत्रगोचर, इंद्रियांचा अनुभव याला नाहीच ना. हा यो बुद्धे परतस्तुसा, मनाच्या पलीकडे म्हणजे इंद्रियांच्या बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे आत्मा आहे, आणि आत्म्याच्या पलीकडे किंवा आत्म्याच्या द्वारा परमात्म्यापर्यंत जाता येतं असा क्रम भगवंताने गीतेत मांडले. म्हणाले, वाणीचा विषय हे बोललं तर तुम्ही नाही बोललात ना, हे बोलणारी प्रकृती आहे ना. जरा नीट या सगळ्या गोष्टीवरती विचार करा. सगळे व्यवहार प्रकृतातले जे होतात ना हे भगवंत, ते माझ्यामुळे होतात. उगाच वाद विवाद का करायचा? आपल्याला तपश्चर्या तरी कशा करता करायची? प्रकृतीच्या कार्या करताच ना, प्रकृतीच्या निमित्तानच ना. प्रत्यक्ष प्रमाण इथे उपस्थित आहे. अनुमान प्रमाणाची काही आवश्यकताच नाही, म्हणजे शब्द प्रमाण इथे उपस्थित आहे. आपण बोलत आहात तेही प्रकृतीच्या आधाराने बोलत आहात. माझ्याशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही असं असताना उगाच वाद विवाद करण्याची काही आवश्यकता नाही. हे योगेश्वरा, आपण मूल पुरुष आहात, मी आद्य प्रकृती आहे, सगुण साकार असे जे आपलं स्वरूप आहे, मला माहिती ते निरीह निरीच्छ स्वरूपाच आहे, पण आपण प्रकृतीच्या अधीन असता, असं असताना आपण निर्विकार कसे म्हणवले जाता? माता पार्वतीने उपस्थित केलेले सगळे प्रश्न सांख्यशास्त्रानुसार आहेत, आणि हे सांख्यशास्त्राचं मत भगवान शिवांना मान्य करावं लागलं. म्हणाले, हे देवी, आपण सांख्य मताच्या प्रमाणानुसार जे बोलत आहात ना ते योग्य आहे. आपल्याशी वादविवाद करण्यापेक्षा आपली सेवा स्वीकार. मी तपश्चर्या करतो, तुम्ही सेवा करा, माझं काही नाही म्हणणं नाही. भगवती जगदंबेला म्हणाले, आपण माझी सेवा करू शकता. जेव्हा देवादिदेव भगवान शूलपाणी त्यांची तपश्चर्या आरंभ झाली, भगवती काली आपल्या सखीसह भगवंताची सेवा करतात. भगवान तर ध्यानामध्ये मग आहेत, देहातीत आहेत, त्यांना आपल्या इंद्रियादिकांचं काहीही भान नाही. अशा वेळी आपल्या सखीगणांचं भगवती जगदंबा भगवान शिवांना उत्तम द्रव्याने म्हणजे गंगादी जलाने स्नान घालायच्या, सुंदर वस्त्रांनी त्यांना पुसून काढायच्या, उत्तमोत्तम चंदनापूर्वी इत्यादींनी त्यांना अनुलेखन करायच्या, सुंदर सुंदर फुलांनी त्यांची पुष्पाहारांनी रचना करून पूजा करायच्या. हे सारं काही झालं. भगवंताचं त्याकडे काही लक्ष नाही. ते असे इंद्रियातीत देहातीत आहे की ही जी सगळी सेवा आपल्या देहाची चाललेली आहे त्याकडे काही लक्ष नाही, विराही. आणि भगवती माता पार्वती म्हणजे सुंदर रीतीने तपश्चर्या मग्न असणाऱ्या भगवान शिवांची सेवा करतात. सृष्टीचं कार्य चाललेलं आहे, भगवंताचं तपश्चर्येचं कार्य चाललेलं आहे. किती काळ गेला कोणास ठाऊक, मध्यंतरामध्ये तारकासुर नावाचा असुर निर्माण झाला, त्याने तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्याच्यावरती नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रसन्न झाले. तारकासुराने ब्रह्मदेवाला अमर होण्याचा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले, मी तो देऊ शकत नाही. तारकासुर म्हणाला, अन्य काही व्यवस्था करा. म्हणाले, काय करू? तारकासुराने विचार केला. अशा बाबतीत राक्षसांचं डोकं खूप चालते. भगवान शिवशंकरांच्या औरस पुत्राच्या हातून माझा मृत्यू या, ते याला कुठून ठाऊक होतो, कोणास ठाऊक? ही शिवांना पत्नी नाहीये, शिव विरक्त आहे, त्यांचा कधी विवाह व्हायचा, कधी त्यांना औरस पुत्र औरस पाहिजे आहे. कोणाला शिवांनी आशीर्वाद दिला आणि तो पुत्र शिवांचा म्हणत नाही, प्रत्यक्ष शिवांच्या पत्नीला शिवांपासून झालेला पुत्र त्याच्या हातून मी म्हणाव. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार हो. आता देवांचे अनेका पंचय. या तारकासुराने आपल्याला अवध्य मानलं आणि होताच तसा. इतरांकडनं जर त्याला अभय मिळालेलं आहे, एकमेव त्याला मारणारा आहे म्हणजे तो शिवांचा औरस पुत्र, मग कोणाकडनं मारला जातोय? मग त्याने सगळ्यांना त्राही त्राही माफ करून टाकलं, त्राही त्राही करून. असा तारकासुराचा उच्छाद झाला की देवदेवता अश्रुगद्गद वाणीने ब्रह्मदेवाला शरण गेल्या. म्हणाले, अहो, एक काय झालंय, कसं काय या तारकासुराच्या त्रासापासून वाचायचं? ब्रह्मदेव म्हणाले, हो, तेही खरंच आहे. आता भगवान शिवांना प्रसन्न करून त्यांनी विवाह करावा, विवाह करून त्यांचा पुत्र जन्माला यावा, असं काहीतरी केलं पाहिजे. भगवान महाविष्णूंकडे गेले. भगवान महाविष्णू म्हणाले, असंच काहीतरी करा की भगवान शिव प्रसन्न होतील, विवाहाला तयार होतील, विवाह करून पुत्र जन्माला येईल, आणि मग तो तारकासुराचा मारेल. देवांची बैठक. देवांच्या बैठकीत इंद्राला सुचलं, आपणही काहीतरी काम करून दाखवं. कार्यक्षम मंत्री मुख्यमंत्री असल्यानंतर त्याला काहीतरी करावंच लागतं ना. मग काय, याने याच्या बुद्धीप्रमाणे आणि याच्या सगळ्या शक्तीप्रमाणे सुचेल तसं तो म्हणाला, भगवान शिवशंकरांनी विवाह करावा म्हणजे विवाह ज्याच्या मनात काम असतो तो विवाह करतो. मग आपण शिवशंकरांच्या मनामध्ये काम उत्पन्न करून द्यावा म्हणजे भगवान शिवशंकर विवाह करतील. आता ज्याची जशी पात्रता जितकी बुद्धी तितका तो विचार करतो. त्याचं विचारणं काही चुकलं नाही, त्याची बुद्धी याच्या पलीकडे चालणारीच. इंद्र हा असाच असतो. त्याची बुद्धी याच्या पलीकडे चालतच नाही. या इंद्राला देवांचा राजा म्हणा की आपल्या इंद्रियांचा राजा मन म्हणा, दोघांचे स्वरूप एकच आहे. असं काही वाटायची गरज नाही की हा इंद्र कुठेतरी तिसऱ्या मजल्यावर स्वर्गात राहतो आणि त्याला नेहमी आपल्या खुर्चीचीच पडलेली असते, कारण याला सगळ्या इंद्रियांवरती राज्य करायचं असतं. सगळ्यांनी माझं ऐकावं, त्याचं नाव आहे इंद्र. भगवान गीतेमध्ये त्याची व्याख्या करून टाकतात, मनःषष्ठाणींद्रियाणी. पाचांपेक्षाही हा सहावा असा काही वेगळा आहे ना, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पण यांच्यापेक्षाही हा सहावा मनःषष्ठाणींद्रियाणी तो इंद्र. इंद्राने बोल कामदेवाला, कामदेवाने आपली सेना बरोबर घेतली आणि कामदेवाने सेना बरोबर घेऊन जिथे भगवान शिव गंगा अवतरणाच्या स्थानी तपश्चर्या करत होते तिथे देवदेवतांच्या सह हिमालयाला न विचारता पोहोचले. भगवान शिवांनी अगोदरच सांगितलेलं होतं, इथे हिमालया कोणालाही येऊ देऊ नको, त्याची जबाबदारी तुझ्यावरती. आणि हिमालय ते अगदी मनापासून काम करत होता. भगवान शिवांपर्यंत हिमालयाच्या परवानगी शिवाय कोणी पोहोचूच शकत नव्हते. यांनी हिमालयाला ठेवलं बाजूला, हे पोहोचले तिथं आणि बाकीचा मागच्या पुढचा विचार काही केलाच नाही. देवदेवता उपस्थित आहेत. इंद्राला इंद्राची आज्ञा म्हणून कामदेवाने आपले जे काही पंच बाण आहेत, मदन बाण, त्यांना आपल्या धनुष्यावरती धारण केलं. त्याच्याबरोबर वसंत, मलया, नील वगैरे सगळी त्याची कामसेना आहे, अप्सरा इत्यादी सगळी सेना त्याच्याबरोबर आहे, परिवार त्याच्याबरोबर आहे. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही, कारण त्याला स्वतःच्या ताकदीचा अहंकार आहे. म्हणजे मी कामदेव आहे, माझ्यापासून कोणी वाचलेलाच नाही. कितीही तपश्चर्या करणारे असोत, ऋषी मुनी असोत, ते माझ्या प्रभावापासून वाचलेलेच नाहीत. मग भगवान शिवशंकर किस झाड की पत्ती असं त्याला वाटत. आणि मागच्या पुढचा विचार न करता त्याने जेव्हा आपल्या धनुष्यावरती बाण, आणि भगवान शिवशंकरांच्या हृदयामध्ये सेवा करणाऱ्या पार्वतीचा विचार येऊ लागला. ध्यानवत नसणाऱ्या भगवान शिवांच्या मनात जेव्हा अल्पसा किंचितसा पार्वतीचा विचार आल्याबरोबर भगवान शिवांनी आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. त्यांचे पाच मुख आहेत, तीन नेत्र आहेत, त्या आजूबाजूला पाहतायत की म्हणाले, ज्या अर्थी माझ्या हृदयात असा काहीतरी वेगळा विचार आला त्या अर्थी इथे आजूबाजूला कोणीतरी दुष्टात्मा उपस्थित आहे. त्याच्याशिवाय हे क्षेत्र दूषित झाल्याशिवाय माझ्या मनात विचार आलेला नाही काहीतरी. आणि पाहता पाहता भगवंताला तो उत्तर दिशेला उभा असलेला कामदेव दिसला, त्याचे ते धनुष्य, त्याचे ते बाण दिसले. मग मात्र भगवंताचा क्रोधाचा पारा असा चढला की भगवंताने तृतीय नेत्र उघडला सुद्धा देवदेवता विनंती करतायत, स्तुती करतायत, एवढ्या वेळात भगवंताने आपल्या तृतीय नेत्राने जो भयंकर अग्नी उपस्थित केला, क्षणार्धामध्ये कामदेवाचं शरीर भस्मसात झालं, त्यालाही कळलं नाही की आपण केव्हा जाळलो. देवदेवतांनी तर हाहाकार माजवला, हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. भगवान शिवशंकर अंतर्धान पावले, अदृश्य झाले. आतापर्यंत नेत्र गोचर, इंद्रिय गोचर होते, समोर दिसत होते. कामदेव उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे विकार उपस्थित झाला. भगवंताने तृतीय नेत्राने त्याला संपवलं आणि भगवान अदृश्य झाले. देवदेवता हाहाकार करत निघून गेल्या, कामदेवाचं भस्म झालं. भगवती पार्वती त्या ठिकाणी आल्या. देवदेवता तर आपल्या स्थानी निघून गेले, पार्वतीला भगवतीला भगवंताचं दर्शन होईना, मोठ्या व्याकुळ झाल्या. हिमालयाने कसंबसं त्यांना शांत केलं, म्हणाले, ज्या सर्वेश्वराची, ज्या भगवंताची मी दिव्य आराधना करत होती, नित्य मला दर्शन होत होत, या देवतांच्या कुकृत्यामुळे भगवंताचं दर्शन होत नाहीये. आज माझे भगवान मला अंतर देते झाले. त्या सुकुमारी 13 वर्षाच्या पार्वतीला हिमालयाने काही केलं समजवत नाही. हिमालयाने बराच प्रयत्न करून माता पार्वतीला शांत करून आपल्या तिच्या सखींसह आपल्या हिमालयाच्या भवनामध्ये घेऊन गेले. नारद विचारलाय पुढे काय झालं, भगवान कुठे अंतर्भान पावले, म्हणाले भगवान गेले कैलासावरती, पण अजूनही त्यांचा क्रोध तेवढा काही शांत झालेला नव्हता, ते भयंकर संतप्त झालेले होते. हा जो काही क्रोधांनी तो त्यांना जाळत होता, त्या क्रोधांनीचा काहीतरी शांत केलं पाहिजे म्हणून शेवटी भगवंताने आपल्या क्रोधांनीला समुद्राच्या पोटामध्ये स्थापित करून टाकले. याला वडवानळ असं म्हणतात. त्याचं ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि ते कसं भगवंताचं स्वरूप आहे ते आपल्याला चांगलं कळत. तो थोडासा वडवानळ तिकडं फुकुशिमावरती आला, इकडं आपला खाली आला, सुनामी वगैरे प्रकार. हा वडवानळ हा भगवान शिवशंकरांचा क्रोधाग्नी आहे, तो भगवंताने स्थापित केलेला आहे भगवंताच्या आज्ञेने प्रेरणेने. कधी कधी ज्यांनी मर्यादा ओलांडलेल्या आहेत, आता ज्यांचं त्याच्यामध्ये काय, सगळेच सापडतात, चांगलेही सापडतात आणि वाईटही सापडतात, त्यामुळे असं काही नाही की हे संकट सगळ्यांवरती एका वेळी कसं काय येतात. भगवंताची इच्छा, संहार करणाऱ्या भगवंताची इच्छा. पार्वती काही मान्य करायला तयार नाही. तेव्हा हिमालयाच्याकडे आलेल्या नारदजींनी हिमालयाला माता पार्वतीला तपश्चर्या करा असं सांगितलं. पार्वती व्याकुळ आहे, भगवान शिवशंकरांचं दर्शन प्राप्त होत नाही, सेवा प्राप्त होत नाही, त्यांचं चित्त भगवंताकडे लागलेलं आहे, अन्य काही ठाऊकच नाहीये. तेव्हा हिमालय व्याकुळ झालेला होता. नारद आलेले होते, नारदांनी पुन्हा समजून सांगितलं होतं की भगवंताचं आराधन करा, देवदेवता आलेल्या होत्या, देवदेवतांनीही भगवंताचं आराधन करा असं सांगितलेलं होतं. आणि देवदेवतांनी कृपा करून भगवती पार्वतीला बडा सुंदर असा शिव पंचाक्षर विद्येचा उपदेश केलेला होता. ती शिव पंचाक्षरी विद्या धारण करून ही तपश्चर्येला जेव्हा बाहेर पडली, ती अत्यंत सुकुमारी छोटीशी 13 वर्षाची त्या बालिकेला पाहिल्यानंतर हिमालय मेना अत्यंत अत्यंत व्याकुळ होऊन तिला म्हणत होते, उमा बाहेर जाऊ नको, उमा तप करू नको. मा म्हणजे तप, पुरे मा करू नको, ऊ म्हणजे तप, मा म्हणजे करू नको. एवढा कठोर तप करू नकोस. आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्याकरता किती कष्ट आणि केवढे कठोर तपश्चर्या करावी लागेल सांगता येत नाही. हा जन्म पुरेल की पुढचा जन्म पुरेल आणि ते कधी प्रसन्न होतील. आहे आशुतोष पण सांगता येत नाही. उमा मात्र अत्यंत संकल्पयुक्त आहे. उमेने जी तपश्चर्या आरंभलेली होती ती सुरुवातीला काही काळ फळ मूळ कंद इत्यादीचा आहार घेत होती. कालांतराने तपश्चर्या ती जी उग्र करते झाली, तिने तर एक एक आहार सोडत गेली. कंद मूळ फळ सगळे काही सोडले, जलाचा आहार सोडला, वायूचा आहार घेऊ लागली. वाळलेली पानं खात होती, त्यानंतर तर तेही सोडलं. त्यामुळे अपर्णा असं तिचं नाव आहे. जी पूर्वी शाकांत खात असे, पर्णाचा आहार पानांचा आहार घेत असे, तोही आहार सोडला. वायू भक्षण केवळ श्वासावरती राहू लागली. देह काष्ठाप्रमाणे निश्चल झाला. सार चित्त इंद्रिय लक्ष सगळ्या वृत्ती भगवान शिवांच्या ठिकाणी केंद्रित झाल्या. भगवती अशी काही आराधना करू लागल्या, तीव्र आणि उग्रतर अशी आराधना. त्यांच्या आराधनेने हिमालय व्याकुळ, हिमालयाच्या व्याकुळतेने पर्वत व्याकुळ आहेत, नद्या व्याकुळ आहेत, त्यामुळे सारं वायुमंडळ व्याकुळ आहे. क्रमाक्रमाने सारी सृष्टीच व्याकुळ होऊन गेली भगवतीच्या तपश्चर्येने.

0: तिला आपल्या पत्नीचा दर्जा द्या, तिला स्वीकार।
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत। तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद। श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण। वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बडोद्यात हरिश्चंद्र गोपाळ या नावाचे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त राहत होते। अखंड स्वामी स्मरण हा त्यांचा आवडता छंद होता। मधून मधून ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला यायचे। बडोद्यातल्या ब्रह्मनिष्ठ वामनबुवांबरोबर ते स्वामींविषयक बोलत राहायचे। वामनबुवा हे स्वामींचे निस्सीम उपासक होते। स्वामी समर्थांची वामनबुवांवर विशेष प्रीती होती। त्यांच्यामुळेच हरिश्चंद्र गोपाळ अक्कलकोटला जाऊ शकले। तर हरिश्चंद्र गोपाळ रोज स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे। एकदा काय झालं तर त्यांच्या घरी स्वयंपाक करायला म्हणून एक माणूस आला। त्याने स्वयंपाक करून घरातल्या सर्वांना जेवायला वाढलं, स्वतः नंतर जेवला। योगायोगाने काय घडलं तर हरिश्चंद्र गोपाळ यांनी स्वामींच्या मठासाठी दान द्यायचं म्हणून 2000 रुपये देवघरातल्या स्वामींच्या पादुकांपाशी ठेवले होते। स्वयंपाक करणाऱ्या त्या माणसाने स्वामींच्या पादुकांशी ठेवलेले ते 2000 रुपये पाहून मनाशी निश्चय केला की हे पैसे आपण जाताना हळूच उचलायचे। तो केवळ संधीची वाट पाहत होता। दुपार झाल्यामुळे घरातल्या सर्वांना झोपेची गुंगी आली। ती संधी साधून स्वयंपाक्याने ते 2000 रुपये घेतले आणि पावलं न वाजवता हळूच सटकला। हरिश्चंद्र गोपाळ यांच्या नंतर लक्षात आलं की स्वयंपाक्याने आपले 2000 रुपये चोरून नेले। त्यांनी स्वयंपाक्याचा खूप तपास केला परंतु तो सापडला नाही। स्वामींच्या मठाला दान द्यायचे पैसे स्वयंपाक्याने पादुकांचा विचार न करता कसे चोरले याचं हरिश्चंद्र गोपाळांना आश्चर्य वाटत होतं। काही दिवस लोटल्यावर ते अक्कलकोटला गेले असताना स्वामींना त्यांनी ही हकीकत सांगितली। स्वामी चटकन म्हणाले, स्वयंपाक्याला पकडून तुरुंगात ठेवलं आहे, तुम्ही तिथे जा, पैसे मिळतील। हरिश्चंद्र गोपाळ गेले, त्यांनी स्वयंपाक्याला ओळखलं, त्यांचे 2000 रुपये त्यांना परत मिळाले। ते तडक पुन्हा स्वामींपाशी आले आणि ते 2000 रुपये स्वामींच्या चरणांशी ठेवले। स्वामींनी त्यांना सांगितलं, हे पैसे परत घेऊन जा, बडोद्यात त्याची आवश्यकता आहे, तिथल्या मठाला द्या। स्वामी अंतर्ज्ञानी आहेत ह्याची प्रचिती हरिश्चंद्र गोपाळांना आली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सत्य सांगणार आहे, त्याचा तुम्ही जरा विचार करा. जे जे म्हणून बाहेरून येणारं सुख आहे ते वाहून जातं, आणि जे जे आतून उमलून येतं ते कायम टिकतं. लक्षात घ्या की नामस्मरण जेव्हा आतून उमलून येतं तेव्हा मिळणारा आनंद वेगळा असतो, तेव्हाच देवसंवादाला सुरुवात होते. भगवंताविषयी तळमळ वाटल्याशिवाय नाम आतून उमलतच नाही. भक्तियोगाचं हे मर्म आहे. परमेश्वर हृदयात ठाण मांडून बसला आहे ह्याची जाणीव खूप लोकांना नसते, त्यामुळे नाम आतून उमलून येतच नाही. जोपर्यंत आपण देवाला प्रतिमेत पाहतो तोपर्यंत दृष्टी बाहेरच खोळंबून राहते. दृष्टी आत वळवली की देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा दृष्टीला आत वळवा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.